ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन गवर्नमेंट ऑफ इंडिया का एक फ्लैगशिप इनिशिएटिव भारत इनोवेट्स 2026, जिसमें हेल्थ केयर और एआई से लेकर एग्रीकल्चर और सेमीकंडक्टर्स तक 13 सेक्टर्स के 120 स्टार्टअप्स 14 से 16 जून तक नीस फ्रांस में अपनी इनोवेशन और एंटरप्रेन्योरियल क्षमताओं का प्रदर्शन करेंगे। भारत इनोवेट्स 2026, भारत में निर्मित, विश्व के लिए तैयार।
2: हो, घर खर्चासाठी पैसे द्या।
3: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
2: आणि लाईट बिलाचे
3: आता 0 रुपये कसे देऊ?
2: अरे हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
3: हो नक्की। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
4: हर घर सूर्य घर।
5: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा यशदायी प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता यशाच्या वाटेवर निघाल्यानंतर यशाचं मार्गक्रमण करत असताना त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव येत असतात आणि याच अनुभवाचं शेअरिंग आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतो। आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे दीपाली सोनवणे यांना। त्या मूळतः राहणाऱ्या मुंबईच्या आहेत आणि त्यांनी 2020 साली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधून त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। दीपाली सोनवणे यांचं शिक्षण सुद्धा मुंबई इथे झालेलं आहे, गुरु नानक हायस्कूल इथे, आणि त्यांचं पॉलिटेक्निक जे आहे ते SHM इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी उल्हासनगर या ठिकाणाहून झालेलं आहे। तेव्हा आज आपण दीपाली सोनवणे यांचे अनुभव जे आहेत ते ऐकणार आहोत आणि त्याच्यातून काही ना काहीतरी आपण मोटिवेशन मिळवणार आहोत। दीपाली, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
6: थँक्यू सर।
5: जसं की मी आत्ता इंट्रोडक्शन करताना असं सांगितलं की आपण तर मूळतः मुंबईचे आहात आणि पुन्हा त्याच्यानंतर आपण उस्मानाबादला आलात खास इंजिनिअरिंग करण्यासाठी, तर सगळ्यात अगोदर तर हे सांगा की तुम्ही उस्मानाबादची निवड कशी केली तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची?
6: उस्मानाबादची सगळ्यांची स्टोरी डिफरंट आहे, माझी खूपच डिफरंट आहे। उस्मानाबादची निवड मी यासाठी केली की फ्रॉम 2013 मी एंगेज्ड होती एका पर्सनशी जे कळमला राहतात।
5: बरं,
6: तर मग त्यांच्याशी म्हणजे असं नाही, लकीली माझा नंबर मी फर्स्ट 10 मध्ये टाकला होता तेरणा, तर माझी नंबर 5 अलॉटमेंट झाली त्या 5 मध्ये तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, लकीली मला ते मिळालं। ते माझ्यासाठी होप्स होतं की मी लॉंग डिस्टन्सवरून थोडासा जवळ राहील रिलेशनशिप, बिकॉज मुंबई टू कळंब हे खूप दूर पडत होतं। तर मग माझ्या मी त्या पर्स्पेक्टिव्हनी तेरणाला बघितलं, आफ्टर दॅन माझा तो पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला जसं जसं मी करिअर माझं करायला लागले त्या हिशोबाने।
5: अच्छा, मग ज्यावेळेस तुमचं आता मुंबईच्या खऱ्या अर्थानं शिक्षण झालं होतं, तिकडे पण तुम्हाला एज्युकेशनचा विषय होता, पण तरी सुद्धा तुम्ही एका कॉजमुळे एका गोष्टीमुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, पण एकदा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं नेमकं की आपण मुंबईसारख्या गर्दीच्या मोठमोठ्या बिल्डिंगच्या शहराच्या ठिकाणी सोडून एखाद्या ग्रामीण भागात आलो, असं काय तुम्हाला फील झालं?
6: तसं काय म्हणजे एवढं डिफरन्स मला नाही वाटला, बिकॉज काय आमचं गावाचा भागच हा आहे, आम्ही मूळचे बीड जिल्ह्याचे, तर मग मला एक असं होतं की आपण कधी जास्त गावी राहिलो नाही, आपलं कोण घर वगैरे नाही आहे, तर मी त्या ॲडजस्ट करू शकते, ट्राय करायला काय हरकत आहे, काहीतरी नवीन शिकायला मिळेल। आणि माझ्या पॅरेंट्सनी मला ह्यासाठी खूप सपोर्ट केला, तर मेन माझे फादर जास्त ह्या गोष्टीसाठी ते खूप ओपन माइंडेड आहेत, तर मग त्यांनी मला एकदम ब्रेवली मला इथे पाठवलं आणि फर्स्ट वीकच माझ्यासाठी थोडा हार्ड झाला, क्लायमेट वगैरे, थोडा हेल्थ चेंजेस, म्हणजे फर्स्ट इयर माझं थोडं हेल्थमुळेच गेलं। आणि
5: उस्मानाबादचं तर वातावरण खूप सुरेख आहे, तशा अर्थाने
6: तसं
5: प्रदूषण मुक्त आहे।
6: हा, ते तर आहे, वातावरणामुळे नाही, पाणी आणि थोडं खाणं थोडं मेसचं पडते त्यामुळे, बाकी तर काहीच मला काही इश्यू नाही आला। की फक्त हे की मला सगळे, मी पहिले 1-2 दिवस आले कॉलेजला तर सगळे वेगळ्या नजरेने बघायचे, बिकॉज मी कॉलेजमध्ये एकमेव मुलगी होती जी जेंट्स स्टाफ सोडून मी एकटी शर्टिंग करायची पूर्ण कॉलेजमध्ये, अजून आता माहीत नाही, पण तेव्हा एकही मुलगी शर्टिंग इन असं शर्ट टक इन नव्हती करत. तर मग मी ही एकमेव मुलगी जी कॉलेजमध्ये, तर मग त्यामुळे मी असं डोळ्यात राहिली सगळ्यांच्या. हा, आणि सेकंड थिंग की मी बॅग्स अशी नॉर्मल बॅग्स कॅरी नव्हती करत, मी पर्स कॅरी करायची. आणि त्या टायमाला मी माझा बिझनेस सुद्धा हँडल करत होती. तर मग मी ॲज अन एंटरप्रेनरच ते पण करत आणि शिक्षण पण करत मी हे करत होते, बिकॉज माझ्यावर थोडं फॅमिलीचं पण हे होतं.
5: बरोबर.
6: आणि छान गेलं माझं, असं काही मला डिफिकल्ट नाही गेलं.
5: नाही, आपण कॉलेजच्या तर एक्सपिरियन्सवर येऊयात, पण त्याच्या अगोदर स्कूलिंग जे झालं ते गुरु नानक स्कूल मुंबईमध्ये आणि त्याच्यानंतर पॉलिटेक्निक उल्हासनगरमध्ये. तर मग नेमकं काय तिथलं कसं वातावरण होतं, तिथं कसं जीवन होतं मग? कारण ते तर मग शेवटी तुम्ही जिथं राहताय तिथंच होतं.
6: हो, तिथे कसं पूर्ण इंग्लिशमध्ये आम्ही कम्युनिकेशन करायचो फ्रॉम नर्सरी टू टेन्थ. आणि इवन माझी फॅमिली पण चांगली वेल एज्युकेटेड आहे. माझी मम्मा, आम्ही कधी क्लासेसमध्ये वगैरे गेलो नाहीत दहावीपर्यंत का डिप्लोमापर्यंत. सगळे माझी डिप्लोमापर्यंतचा अभ्यास माझ्या मम्मीने घेतला आहे. तर नंतर माझ्या

0: तो ड्रास्टिक चेंज होता बिकॉज मम्मी माझी कोमामध्ये, त्यातून बाहेर आलेली तिची फुल मेमरी लॉस, आणि मी ही सडन हिथं आलेली, माझा अभ्यास कसा घेईन काय घेईन. पण डिफरन्स असं आहे की हितलचा स्टाफ पण खूप वेल क्वालिफाईड आहे उस्मानाबादमध्ये, नो डाऊट हेल्पफुल स्टाफ आहे. कम्पेअर टू मुंबई हितलचा स्टाफ जास्त हेल्पफुल आहे. मुंबईमध्ये स्ट्रिक्टनेस खूप आहे स्टडीजला घेऊन, म्हणजे त्यामुळे काय होतं पोरं कन्झर्वेटिव्ह होतात की बाबा विचारू की नाही विचारू. स्ट्रिक्टनेस खूप आहे स्टडीजमध्ये. आणि उस्मानाबादमध्ये कसं आहे की लोकल रिजनल टीचर स्टाफ असल्यामुळे लोक पोरं लवकर इझिली कम्युनिकेट करतात. तर मग इझिली कम्युनिकेट करतात त्यामुळे कसं ते पोरांना जास्त हेल्पफुल होतं. पण माझं असं होतं की इथे थोडंफार पण इंग्लिश कम्युनिकेशन जास्त होत नाही पोरांचं. इवन सब्जेक्ट आहेत आपले बालाजी चव्हाण सर आहेत जे फर्स्ट इयरला शिकवतात, सेकंड इयरला पण इंग्लिश ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट शिकवतात, ते कम्युनिकेशन स्किल्स म्हणून CS1 CS2 ते एवढे उत्तम शिकवतात. पण पोरं तेवढ्यात इंटरेस्ट घेत नाहीत जेवढे ती आता हाच जर सब्जेक्ट किंवा तेच सर जर एवढे मोटिवेशन देतात किंवा एवढं प्रॉपरली ते गाईड करतात. मला 3 इयर्समध्ये त्यांनी खूप गाईड केलं, म्हणजे मला नाही सगळ्याच मुलांना, पण त्यातले 100 मधून 10 घेणारे असे होते की त्यांना इंग्लिश लँग्वेजचं महत्त्व कळतं. आणि बाकी शिकवण्याची पद्धत पण एकदम सेम आहे, जसं आपलं आता प्रोजेक्टर्स वगैरे पण आले तिथं पण सेम आहे. प्रॅक्टिकल्स आपलं खूप छान आहे, प्रॅक्टिकल एन्व्हायरमेंट पण खूप छान आहे आपल्या कॉलेजचं कम्पेअर टू मुंबई छान आहे. इवन इथं सोफिस्टिकेटेड म्हणजे चांगले असे स्पेशियस लॅब्स आहे, तिथे तर खूप कंजेस्टेड असतात. एका लॅबमध्ये 40-40, 50-50 पोरं बसवतात, तरी पोरांना ती शिकण्याची जिद्द असते. पण इथं आपण 20 बसवले तरी पोरं कम्प्युटरसाठी भांडणं करतात, म्हणजे हा थोडासा असं हे होतं. पण मला काय एवढा डिफरन्स वाटला, म्हणजे स्टाफ आपला खूप छान आहे तेरणाचा, खूप मला खूप सपोर्ट केला.
1: बरं, मग आता इथं कॉलेजमध्ये वावरत असताना जसं की तुम्ही म्हटलात आत्ता दीपाली की जसं तुम्ही वेगळ्या पद्धतीची ड्रेसिंग करायचात किंवा तुमचं वावरणं जे होतं ते अर्थात ते तुमचं बाय नॅचरली होतं, तुम्ही काय असं मुद्दा म्हणत नाही. हा, पण ते
0: माझी लाईफस्टाईल तशी होती.
1: मग तुमच्या ज्यावेळेस मैत्रिणी झाल्या इथल्या ह्या सगळ्या, मग तुमचं कॉन्व्हर्सेशन कसं व्हायचं आणि मग कॉलेजमध्ये एकूण 3 वर्ष तुमचे कसे गेले अकॅडमिक्सला सोडून अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये?
0: अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये मी कॉलेजमध्ये ॲज अ हे करायला, म्हणजे अँकरिंग करायला, स्पीचेस द्यायला, किंवा कोण गेस्ट असेल त्यांना ऑनर करायला, वेलकम करायला माझं नाव असायचं लिस्टमध्ये. अजून 1-2 पोरी होत्या ज्या मेकॅनिकलच्या वगैरे होत्या, स्टुडियस होत्या, नो डाऊट माझ्याहून थोड्या सिनियर होत्या. ॲज युजल ते सिनियर असल्यामुळे त्यांचा नंबर पहिले येईन. पण मला पण खूपदा चान्स दिला. NS बिरादार सर हे आपल्या कॉलेजचे माजी प्रिन्सिपल, ते मला खूप म्हणजे पॉझिटिव्हली, म्हणजे कुठेही गेलं की सोनवनेला बोलवा हे त्यांचं वर्ड असायचं. आणि हॉस्टेलमध्ये असताना कसं पोरी छान होत्या असं नाही, मनाने खूप छान, पण ते असं ना ही अशी राहते, ही रोज लिपस्टिक लावते, ही अशी जीन्स घालते, ही म्हणजे मी पण ह्या लाईफस्टाईलनुसार राहत होते. मी असं तिथं तर मी शॉर्ट्स वगैरे असं वेअर करणार, 1 पीस. इथे मी तसं वेअर नाही केलं कारण की मला पण माहिती आहे हे एन्व्हायरमेंट कसं होतं. तर मग इथे तशी राह, पण पोरींमध्ये कसं करायची की हिच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे थोड्या दबकायच्या. बिकॉज का की माझी जी फ्रेंडशिप जास्त आहे ना, मी बॉईजशी जास्त ओपन अप होते किंवा जास्त फ्रेंडशिप माझे क्लोज बॉईजशी होते कम्पेअर टू गर्ल्स आताही. तेव्हा पण त्यांनासाठीच आहे पोरांशी बोलते, मग आमचं पण नाव येईल असं. पण ते पोरं इतरचे नसायचेच, ते माझे स्कूलिंग पासून डिप्लोमा पासूनचे पोरं, ते कधी कधी मला हॉस्टेलवर भेटायला यायचे किंवा ते कधी असे आमच्या इथं ग्रीटिंग आम्ही हग करून करतो, तर ते त्यांना असं एकदम वाटायचं की हे काय आहे नवीन असं. पण पोरींचं कसं थोडं खूप कन्झर्वेटिव्ह, म्हणजे त्यांनी असं केस जरी खोलले तरी असं त्यांना वाटायचं आमच्या गावाकडचा कोण पोरगा बघितला ना माझ्या घरी सांगत ही केस घोरून कॉलेज, म्हणजे एवढं त्यांना दडपण आहे हॉस्टेलच्या पोरींना. खूप ह्याच्यात दडपण, म्हणजे मी कॉलेजच्या जरा माझ्या क्लासमेटची नोट्स शेअर केले किंवा मी त्याच्याशी बोलताना दिसले तर ते माझ्या घरीपर्यंत जाईल, हे ह्या गोष्टी खूप फेस केल्या. मग त्यांच्या कोणाकोणाच्या घरी कधी समजलं तर त्यामुळे त्यांचं शिक्षणही थांबलं. अशा पण काही पोरी होत्या, काय काय पोरी अशा होत्या की म्हणजे फक्त हे की ते नंतर मग असं काय म्हणतात पॅरेंट्सकडून पैसे घेऊन आपण फक्त स्टे करतोय आणि नंतर त्यांचा एक पर्स्पेक्टिव्ह कितीतरी काय केलं तरी आमचं लग्न घरचे म्हणते तिथंच लागणार आहे, तर मग काय करायचं शिक्षण घेऊन? तिथलचे पण सासू सासरे कोण आम्हाला म्हणजे एक टाइमपास साठी पण म्हणू शकतात या.
1: आता हे झालं सगळं लाईफस्टाईलच्या बाबतीतलं. आता आपण त्याच्यातला एक दुसरा पुढचा टप्पा पाहूया, तो म्हणजे असं की ठीक आहे पण ते शेवटी शिक्षण घेत आहेत, इंजिनिअरिंग सारखं शिक्षण घेत आहेत, आणि जसं तुमचा कालावधी होता तो 2016 पासून 18-20 पर्यंतचा होता, तर हा जर सगळा विषय आपण चेकआउट केला तर ठीक आहे ना. आता नवीन युग आहे, तरी सुद्धा ह्या मानसिकतेतल्या मुली सुद्धा आज तेरणा अल्युमिनीच्या जर पाहिल्या तर जवळपास मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद सगळीकडे
0: ओपन अप झाल्या. म्हणजे जसं त्यांना पुढे पुढे स्टेप फॉरवर्ड जात गेले तसं त्या ओपन अप झाल्या. इव्हन माय फ्रेंड्स, खूप फ्रेंड्स आहेत माझ्या.
1: मला तोच प्रश्न विचारायचा होता दीपाली तुम्हाला की जसं आता तुमचं पूर्ण जीवन जे आहे ते मुंबईमध्ये गेलं, आता मुंबईचं सगळं धकाधकीचं जीवन किंवा आम्ही इकडे पाहिलेलं असतं की चित्रपटामध्ये मुंबई कशी आहे अशी पाहिलेली असते, कदाचित एक दोनदा येणं जाणं झालेलं असतं, पण जसं तुम्हाला इकडलं ग्रामीण भागातलं वातावरण थोडंसं नाही पडलं असतं, तसं आम्हाला शहरी भागातलं एकदम गर्दीचं वाटतं. पण तरी सुद्धा जर समजा इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं तर आपल्या उसासारख्या भागामध्ये तर लगेच जॉब भेटणं शक्य नाही, त्यासाठी आपल्या निश्चितच इंडस्ट्रियल एरिया पुणे मुंबई अशा ठिकाणी जावं लागणार. तर तुम्हाला काय वाटतं की इथल्या मुलींनी काय अशी थॉट प्रोसेस ठेवली पाहिजे की जेणेकरून त्यांना पुढे इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर एक कॉन्फिडेंटली त्यांना स्वतःला प्रेझेंट करता येईल, मग ते मुंबई असेल, पुणे असेल, बेंगलोर कुठेही असेल, एनिवेअर, तर त्यांनी त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचा माइंडसेट कशा पद्धतीनं सुधारवला पाहिजे जेणेकरून त्यांना खूप चांगल्या कॉन्फिडेंटली कंपनीसमोर जाता येईल.
0: कंपनीसमोर कॉन्फिडेंटली जातेस ॲज अन एंटरप्रेन्युअर, मी ॲज अ स्टुडंट पण आणि ॲज अ एंटरप्रेन्युअर पण सांगते, एक आपलं असं दिसलं नाही पाहिजे की आपण लो कॉन्फिडेंट लेवल आपलं, म्हणजे रॉंग जरी असलं तर थोडा कॉन्फिडन्स ऑरा त्यांनी मेंटेन केला पाहिजे. चचं पप्पा करत म्हणजे अडकून अडकून बोलणं, त्यासाठी त्यांना मिररमध्ये सेल्फ बोलायची प्रॅक्टिस किंवा फ्रेंड्समध्ये पण ते इंग्लिशमध्ये तुटकी फुटकी नंतर ते इम्प्रूव्ह करतील. स्टाफसोबत बोलताना थोडं रिस्पेक्टफुली बोलतात पण ओ सर का सर हे वर्ड्स नाही, म्हणजे एक पोलाइटनेस त्या शब्दात हवा, तर जाऊन तो पुढं त्यांना खूप हेल्पफुल होतं. बिकॉज आपले जे डिग्निटरीज असतात तिथे पुढे जाऊन मॅनेजर्स व्हाईस चॅन्सलर्स वगैरे ते नाही हे खपवून घेत त्या साईडला. अजून सगळ्यात जास्त सगळ्यात बेस्ट प्रॅक्टिस आहे की मिररवरून, कारण की तिथं कोण चेष्टा करणार असं नाही, आपल्याला समजतं की आपण कसं बोलतोय करून. एक स्क्रिप्ट लिहा, स्क्रिप्ट ती वाचा, स्वतःचं इंट्रोडक्शन प्रॅक्टिस करा 100 वेळेस करा. बिकॉज तुम्हाला पहिला प्रश्न ऍज अन इंटरव्ह्यूअर तोच विचारणार, इंट्रोड्यूस युअरसेल्फ. तो इंट्रोडक्शनच तुमचा जेव्हा तो बेस्ट डिझाईन 100 आउट ऑफ 100 तेव्हा तुम्ही त्याच्यात मग पुढचे प्रश्न तुमचे ठरलेले असतात. आणि त्याच्यावर ड्रेसिंग सेन्स फॉर्मल्स मोस्टली वेअर करा, फॉर्मल्स वेअर करा, कॉन्फिडेंट रहा. अजून स्टाफशी पण तुम्ही ह्या संदर्भात भरपूरचे इथं पोरं चर्चा करत नाहीत. कॅम्पस इंटरव्ह्यू येणार आहे तर काय प्रश्न बाबा विचारले जातील, किंवा सर आम्ही काय बोलू, किंवा आम्हाला थोडं अजून हेल्प आउट करा. म्हणजे स्टाफ असं नाही, असा विचार नाही ठेवायचा की बाबा स्टाफलाच गरज आहे, गरज तुम्हाला आहे. तुम्ही स्टाफला अजून हे करणार तर आपला स्टाफ खूप हेल्पफुल आहे, तो हर एक सेकंड हर एक पाथवर तुम्हाला हर एक स्टेपवर तुम्हाला हेल्प करतो. मला खूप हेल्प केलेली आहे माझ्या अनुभवानुसार सांगते. माने सर आहेत, देशपांडे सर आहेत, बालाजी चव्हाण सर आहेत, वाघ सर होते ते आता हे झाले, ते आमचे रेक्टर होते हॉस्टेलचे. खूप हेल्प केली आहे त्यांनी, प्रत्येक ह्याला त्यांनी मला गाईड केलं आहे. आपल्या इथं तुम्ही जर इंटरव्ह्यू चांगले देता तर कंपनी पण दुसरे यायला इंटरेस्टेड दाखवणार, बाबा इथलचे किड्स चांगले आहेत आपण घेऊ. जर तुम्ही मुंबई पुण्याला जाणार बाबा दगदगीचं वातावरण, तर ते थोडं म्हणजे आम्हाला, मला कसं इथं डिफिकल्ट झालं तसं त्या पोरींना पण होईल. एक त्याचा छोटा किस्सा सांगू इच्छिते. माझे पप्पांचे एक फ्रेंड आहेत, ते इंडस इन्व्हर्टर्सचे ओनर आहेत, डुमरे, विजय डुमरे करून, तर ते डोंबिवलीला आहे इंडस इन्व्हर्टर्स म्हणून. तर मग मी अप्रोच करून पुढाकार घेऊन माने सरांना आम्ही ते कन्सल्ट केलं आणि माने सरांनी ऑफिशियल आपल्या कॉलेजथ्रू लेटर दाखवून आपले माझ्या बॅचचे 8 स्टुडंट्स इन्क्लुडिंग मी, आम्ही 1.25 महिना इंटर्नशिपला होतो डिग्रीला. तिथं त्यांनी इंडस पूर्ण, पण त्यांनी त्यातून आमच्या ह्याच्यातून फायनल इयरला त्यांनी फक्त एकाला सिलेक्ट केलं. तेव्हा जेव्हा मी त्या पोरांना हिथून तिथं नेलं, ते पोरं माझ्या घरीच होते. ते डोंबिवली टू अंबरनाथ ऑलमोस्ट हाफ एन आवरचा ट्रेनचं ट्रॅव्हलिंग.

0: घाबरायचं कारण नाही. मुंबई कधीच कुणाला उपाशी ठेवत नाही. मुंबईची हे मुंबईमध्ये कधीच कोण उपाशी राहत नाही. तर तुम्ही कधीही काय असेल तर ईस्ट वेस्ट हे तुमचं लोकेशन प्रॉपर असलं की तुम्ही ज्या ठिकाणी प्रॉपर पोचताल आणि जिथं तुम्ही रिक्रूट होतात ज्या कंपनीमध्ये ते पण लोक तुम्हाला खूप हेल्प करतील. फक्त घाबरू नका. जसं तुम्ही पुण्याला जायला कॉन्फिडेंटली जातात तसं मुंबईसाठी हे ट्रेनसाठीच पोरं यायला नको म्हणतात. बाकी त्यांना बँगलोर चालेल, चेन्नई चालेल, बट ते आर साऊथ बेस्ड सिटीज. तिथे आपली मुंबईत तरी रिजनल लँग्वेज आपली चालेल पण तिथे टिकणं, जर तुम्ही मुंबईत आणि पुण्यात टिकला तर तिथे थोडं ऐकून तिथं तुम्हाला अजून छान प्रोग्रेस आणि तुमची ग्रोथ होईल एवढंच.
1: दीपाली, जसं की आता तुम्ही आता हा एकतर खूप चांगला डिफरन्स सांगताय कारण हाच बेसिक विषय होता. बऱ्याच वेळेस मी इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलींशी पण बोलताना किंवा जे कोणी आतापर्यंत इंटरव्ह्यूज केले तर त्यांच्यातून हा एक बेसिक पॉईंट नाही आला होता की मुलींनी कशा पद्धतीनं त्यांनी ग्रुमिंग करायला हवं स्वतःचं. तर तो एक भाग झाला. पण तुम्ही आता सध्या काय करताय? 2020 साली तर तुमचं पासआउट झालं. खऱ्या अर्थानं 2018 व्हायला पाहिजे होतं. तुम्ही घटना सांगितली तुमच्या आईंची, त्याच्यामुळे तुम्हाला ते लेट झालं. पण आता 2020 नंतर पासआउट झाल्यानंतर काय करताय तुम्ही?
0: 2020 नंतर पासआउट झाल्यानंतर मी 2018 माझं हॉस्टेल सोडलं. तर मग मी 2019, 2020, 2021 up to 2023 मी क्लासेस रन करते फ्रॉम नर्सरी टू टेन्थ स्पेशल ॲज वेल ॲज ग्रुप बॅचेस. माझ्याकडं SSC, CBSE, ICSE. तर मग मी 3 years कम्प्लिटली 2.5 to 3 years कम्प्लिटली क्लासेसच घेतले आणि होम बेकिंग. मला कुकिंगची खूप हॉबी आहे असं म्हणणं की मला इंजिनिअरिंगमध्ये जबरदस्ती घुसवल्यासारखं, बट ते माझ्या पप्पांचं एक ड्रीम होतं. त्या टायमाला हेच असायचं, ऑप्शन्स नसायचे. तर मी मास्टर शेफमधले राजेंद्र माने त्यांच्या हाताखाली कम्प्लीट हॉटेल म्हणजे ते फायनलिस्ट होते त्यांच्या हाताखाली कम्प्लीट हॉटेल मॅनेजमेंट मी पूर्ण शिकली आहे. हां, तर मग क्युझिन्स हे मला खूप येतात. तर मग मी बेकिंगचं मग त्याच्यावर मी थोडा एक कार्ड खेळल्यासारखं खेळले की बाबा आता हे बंद आहे, लॉकडाऊन आहे. तर मग माझ्या सोसायटीवाल्यांनीच माझा हा बिझनेस चालू केला बेकिंगचा आणि तो एवढा ग्रो झाला. तर मग मी त्यामध्ये पण एक एंटरप्रेनर आहे आणि स्टुडंट्स तर माझे आहेत, 80 students आहे. फ्रॉम मॉर्निंग 11 to night 11:30 हा माझे कंटिन्यू बॅचेस चालतात. फक्त 2:30 to 3 हा माझा ब्रेक टाईम आहे, हाफ एन आवर. त्याच्यात कंटिन्यू मी एकटीच ऑल सब्जेक्ट शिकवते बिकॉज माझे पप्पा गव्हर्नमेंट सर्वंट आहे तर त्यांना नाही
1: टीचर.
0: ते प्रिन्सिपल आहेत आर के अभंग माध्यमिक विद्यालय उल्हासनगरलाच. आता रिटायर.
1: मी असं पण आपलं बोलणं झालं होतं इंटरव्ह्यूच्या अगोदर की राज्यसेवेची पण तयारी.
0: राज्यसेवेची मग हे काय आहे, पोरांना अभ्यास शिकवता शिकवता NCERT माझं एकदम तोंडपाठ झाल्यासारखं झालं. इतिहास, भूगोल, आता हे मी पहिले हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिकल सायन्स हे विषय बोलायचे. पण आता राज्यसेवा करता करता मी पण आता एकदम टोटली मराठीमध्ये टर्न झाले. तर माझ्याकडे SSCचा चांगला अभ्यास झाला. मी पहिले सोशलमध्ये खूप वीक होते. टेन्थमध्ये सोशलमध्ये काटावर पास होणारी पोरगी. पण आता माझं असं आहे की मी हिस्ट्री एवढ्या चांगली शिकू शकते. तर मग ते अभ्यास करून मला थोडं बेसिक माझं हे खूप क्लिअर झालं. तर मग माझ्या पप्पांनी आणि काही फ्रेंड्सनी मला अप्रोच केलं, जे माझे मेंटर्स आहेत, की बाबा का तू राज्यसेवा त्याच्यासाठी गव्हर्नमेंट, कारण की आमच्या फॅमिलीमध्ये सगळे गव्हर्नमेंट बॅकग्राऊंडेड. हां, बिकॉज माझी मावशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होते तिथं लेक्चरर आहे, आरएमबर्ट कॉलेजमध्ये. माझे मावसा ह्याच्यात माझगाव डॉकमध्ये चीफ मॅनेजर आहेत. तर मग सगळे गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये आहेत. तर मग सगळ्यांचं असं की गव्हर्नमेंट जॉब बघ, तुझं पण एक सेफर साईड होऊन जाईल. तर त्यासाठी मी अप्रोच केला. तर मी अटेम्प्ट करते. पण हे बेसिक क्लिअर असल्यामुळे काय होतं, राज्यसेवा सोपी जातीये. जर माझं हे बेसिकच क्लिअर नसतं तर मला राज्यसेवेला टाईम लागला. म्हणून मी तेव्हा अटेम्प्ट नाही दिले. मी पहिले हे 3 वर्ष माझ्या ह्याच्यावर स्ट्रेंथ्सवर खेळले किंवा त्याच्यावर मी अपडेट करत राहिले. स्वतःचं करंट आहे, कोविडचं किंवा हे सब्जेक्ट्स आहेत. मला एक एक टप्पा असा हार्ड गेला की माझं मीडियम इंग्लिश आहे. तर जॉग्राफीमध्ये आपण लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड, अक्षवृत्त आणि रेखावृत्त हे माहीत नव्हतं कारण की पूर्ण चेंज होतं. मग मी एक एक नर्सरीच्या पोरांसारखं पोरांना शिकवत शिकवत 10 times 15 times स्पेलिंग्स लिहिल्यात. तर त्यामुळे मला म्हणजे आता थोडी राज्यसेवा हे येते आणि मी फर्स्ट अटेम्प्ट ह्या इयरला दिला राज्यसेवेचा 21 ऑगस्टला.
1: नाही, खूप चांगली जर्नी आहे खरं तर, कारण एकतर पॉलिटेक्निक झालेलं आहे, पुन्हा इंजिनिअरिंग पण झालं, पण शेवटी मनातल्या ज्या इच्छा आहेत ते पूर्ण करत, म्हणजे कुकिंगचा विषय झाला, पुन्हा त्याच्यानंतर

0: ट्युशन्सचा विषय आहे, राज्यसेवेची पण तयारी आहे, मग काय इन फ्युचर काय करायचं शेवटी? मग
1: शेवटी जर मला जर राज्यसेवेची पोस्ट मिळाली, जर मी टचवूड जर क्रॅक करू शकली तर ते माझं नशीबच खुलेल, आणि जर नाही करू शकली तर मी हे बिझनेस अप्रोचनीच जाईन. मला जॉब अप्रोच माझ्या माइंडसेटला नाही आहे, कारण की मी आता माझा बिझनेस माझा आहे दीपाली वर्क्स अँड ट्रेडर्स. आम्ही सायंटिफिक लॅब इन बोरोसिलिकेट ग्लास लॅब इन्स्ट्रुमेंट्स आम्ही मॅन्युफॅक्चर करतो, तर मग मी तिथं चीफ मॅनेजर आहे. तर मग माझी इन्कम त्याच्यात होती आणि मी आणि आमचा म्हणजे हा जो बिझनेस आहे तो कधीच अनस्टॉपेबल आहे. न्यू असं काही रनिंग नाही आहे. वर्कर्स हे एकदम चांगलं रिप्लेसमेंट केलं तर मला एक माझी फॅक्टरी मोठ्या ह्याच्यावर ओपन अप करून मी तेच माझे हे करेल, वेज शोधेल.
0: आता काय असं वन लाईन सजेशन काय असू शकतं खास करून मुलींसाठी बरं का? कारण मुलांचं तर आहे ठीक आहे, पण तुम्ही मुलांसोबत पण जास्त मैत्री केली तर असं म्हटलं तुम्ही, पण मुलींसाठी खास वन लाईन सजेशन काय असेल की त्यांनी पुढे जाताना कशा पद्धतीने गेलं पाहिजे?
1: मुलींसाठी माझं एकच सजेशन असेल की थोडं कॉन्फिडेंट राहा. थोडं तुम्ही जर अकॅडमिकला इथं येतात तर थोडं घरच्यांना तुम्ही तुमच्या अप्रोचनी समजून सांगा की घाबरू म्हणजे हलचल करू नका, असं डगमगू नका की पॅरेंट्सला कन्व्हिन्स करताना. फक्त सांगा की बाबा माझ्या हा शैक्षणिकाचा हा भाग आहे शिक्षणाचा, की फॉर्मल्स जास्त करून वेअर करा, ते तुम्हाला कॅरी करायला पुढे जायला इझी होते. शूज वेअर करत जा. अजून आपलं इथे बोलणं हे करा, स्टाफशी बोला, थोडं पोलाइटनेस आणा. अजून थोडा अजून तुम्ही तुमचा जो लॅब असिस्टंट्स आहेत ते पण आपले खूप छान वेल एड्युकेटेड आहेत. तुम्ही त्यांच्याशी जर तुम्हाला स्टाफशी भीती वाटेल तर त्यांच्या थ्रू तुम्ही स्टाफला कनेक्ट करा. प्लस त्यांनी चालण्या बोलण्यात थोडा डिफरन्स, एक ऑरा आणा की बाबा तुमची पण काहीतरी व्हॅल्यू आहे. कॉन्फिडन्स आणि तुमच्या स्ट्रेंथ्सवर जास्त फोकस करा.
0: रेडिओ तेरणाचा वापर करा, तुम्हाला अर्जंट काम करता येईल बोलण्यासाठी.
1: तेरणाचा नक्की वापर करा. आम्हाला नाही भेटलं पण तुम्हाला एवढी संधी आहे, जे फ्युचर स्टुडंट्स आहेत त्यांनी नक्की वापर करावा. आमच्या टायमाला आलं असं आम्ही रोज आलो असतो इथे.
0: तर इथं दीपाली ज्यावेळेस तुम्ही इथं पहिल्यांदा म्हणजे कॉलेजमध्ये आलात आणि आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कॅम्पस पाहत होतात किंवा हे जुन्या आठवणी जागा झाल्या असतील, तर गाणं कुठलं डोक्यामध्ये चालू होतं? म्हणजे तुम्ही तर आता मुंबईमध्ये चित्रपट पाहणं गाणे ऐकणं असा विषय.
1: सध्या थोडं फॅमिलीज इश्यूमध्ये म्हणजे असं एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बोलते, सॉरी. ॲक्च्युली मी मॅरिड आहे, मी इथेच कॉलेजला असताना मी लग्न केलं, तर मी आज एवढ्या जवळ आले तरी भेटू नाही शकत आहे, हे माझं दुर्दैव्य. मग माझं मी जसं येत होते मला तेच आया तेरे दर पे दिवाना ये मला ही गाणं मी सुन भी रही थी आणि ते माझ्या तोंडातच होतं, बाकी बस एवढंच एक होतं, बाकी काय नाही.
0: तर दीपाली, जसं की आता तुम्ही म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुमचा अनुभव शेअर केला आणि सगळ्यात महत्त्वाची आम्हाला कुठली गोष्ट वाटली तर तुम्ही मुलींसाठी जे काही बेसिक गाईडलाईन दिलेले आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण मी आता पाहतोय खूप ग्रामीण भागातल्या मुली आलेल्या आहेत. जुन्या काळामध्ये पूर्ण कंट्रीतून या ठिकाणी मुली शिकायला येत होत्या, पण आता मात्र इथल्याच ग्रामीण भागातल्या त्यांना एक खूप चांगल्या पद्धतीचा हे गायडन्स झाला. प्लस तुम्ही आता राज्यसेवेची पण तयारी करताय असं म्हटलं, तर राज्यसेवेमध्ये सुद्धा तुमच्या जर होप्स ते आहेत तुम्हाला दिसतं, किंवा तुम्ही फॅक्टरीमध्ये सुद्धा आता तिथं तुम्ही मॅनेजर म्हणून काम करत आहात तर तिथं पण तुम्हाला स्वतःचं काहीतरी एक सुरू करण्याचा विषय, अशा मल्टिपल टास्किंगमध्ये तुम्ही काम करता, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी एका बाजूला एक नेम लागावा आणि तुमचं जे ध्येय आहे ते पूर्ण व्हावं, ह्या रेडिओ तेरणाच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो.
1: थँक्यू सो मच.
0: आणि तुम्ही या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थानं सर्वांना चेअरफुल केलं, त्याबद्दल परत एकदा धन्यवाद.
1: थँक्यू थँक्यू, इट्स माय ऑनर.
0: आणि आपण ऐकत्र हा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण जर अँड्रॉइड फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपण रेडिओ तेरणा ॲप डाउनलोड करू शकता, किंवा आयफोन वापरत असाल तर ॲप स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा रेडिओ तेरणा. रेडिओ तेरणा हे रेडिओ गार्डनवरही उपलब्ध आहे, पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण www.radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जानते हैं वियतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़। इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में। सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा, तब कितना कष्ट घटा होगा।
1: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है।
0: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगतेय सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं, सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो,
4: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका।
3: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
5: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोतेहो आजच्या आपल्या सूरप्रभात या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोतेहो सूरप्रभात या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रवणीय आणि प्रेरित करणारी गीतं आपण ऐकत असतो। श्रोतेहो सूरप्रभात या कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात मन्नाडे यांच्या आवाजातील योगेश यांचं गीत। संगीतकार आहेत सलील चौधरी।

श्रोतेहो, सूरप्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अनुप घोषाल यांच्या आवाजातील राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत.

श्रोते हो, रेडिओ तिराणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम सूरप्रभात. सूरप्रभात या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेरित करणारी आणि आनंद देणारी गीतं आपण ऐकत असतो. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अनाडी या चित्रपटासाठी मुकेश यांच्या आवाजातील शैलेंद्र यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

श्रोतेहो, सूर्यप्रभात या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जगजीत सिंग आणि चित्रा यांच्या आवाजातील जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार आहेत कुलदीप सिंग.

श्रोतेहो सूर्य प्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात किशोर कुमार यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

श्रोतेहो, सूर्यप्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात किशोर कुमार यांच्या आवाजातील इंदिवर यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन. श्रोतेहो, सूर्यप्रभात या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900. या क्रमांकावर आपण आपल्या सूचना निश्चितपणे कळवू शकता. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तिराणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है, जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं। 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार।
1: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है।
0: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
2: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
3: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय। जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे। गावोगावी लोक सोलर पॅनल बसवतायत, तुम्ही बसवून घ्या। भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते। 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय।
4: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर।
5: हर घर सूर्यघर।
6: मंडळी नमस्कार। मंडळीच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण बघतो आहोत की सध्या उन्हाळी हंगामाची सुरुवात होते आहे महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात प्रामुख्याने कलिंगड, खरबूज, काकडी, दोडका, घोसाळी, कारली, दुधी भोपळा, तोंडली, तांबडा भोपळा, भेंडी, गवार, टोमॅटो, वांगी, मिरची, चवळी, घेवडा, कोथिंबीर, कांदापात, मेथी, राजगिरा, माठ, पोकळा यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जात असतं। उन्हाळी हंगामातील या भाज्यांच्या लागवडीचं नियोजन कसं करणं गरजेचं आहे, याची आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंडळी, उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवड करत असताना घ्यावायची जी काळजी आहे ती सुरुवातीस बघणार आहोत। लागवडीसाठी प्रामुख्याने अधिक सेंद्रिय कर्ब पाणी साठवून ठेवणारी परंतु उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या सुपीक जमिनीची निवड करावी। जमिनीवर आच्छादनाचा वापर करावा। कोरडे आणि उष्ण वाऱ्यापासून संरक्षणासाठी शेताच्या चारही बाजूस शेवरीसारख्या पिकाची अथवा वाफ्याभोवती मक्याची दाट लागवड करावी। तर मंडळी, हे दोन मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत। आपण बघतो आहोत उन्हाळ्यामध्ये आपल्या भागामध्ये असेल किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीमुळे किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीच्या अगोदर वादळ येत असतात किंवा त्याचबरोबर सोसाट्याच्या वाऱ्याचा एक प्रादुर्भावसुद्धा आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये होत असतो, आणि जेणेकरून आपल्या भागामध्ये जी पिकं आपण घेतलेली असतात त्याच्यामध्ये वारा शिरणे किंवा त्याच्यामुळे अधिक नुकसान होत असतं। त्याच्यामुळे शेवरी आपल्या बांधावर लावून घेणं हा एक उत्तम पर्याय असू शकतो। आणि मंडळी, शेवरीपासून एवढंच वाऱ्याचं संरक्षण करणं हा एवढाच भाग नाही, पण शेवरीपासून आपल्याला चांगलं उत्पादन देखील मिळू शकतं। आणि शेवरी ही झटपट वाढत असते। काही महिने मध्ये शेवरीचं पीक हे आपल्याला 9-10-15 फुटापर्यंत गेलेलं दिसून येतं। तर याच्यासाठी हा जो मुद्दा होता तो खूप महत्त्वाचा आहे। आणि त्याचबरोबर आपले जे वाफे आहेत त्या वाफ्याच्या भोवताली आपण मक्याची जर दाट लागवड केली तर पिकांना संरक्षण देखील मिळतं आणि एक उत्तम प्रकारचं वातावरण देखील त्या ठिकाणी निर्माण होत असतं। याच्यानंतरचा मुद्दा महत्त्वाचा आहे तो आहे रोगप्रतिकारक जातींची निवड, सिंचनाचे व्यवस्थापन, रासायनिक आणि सेंद्रिय खतांचे योग्य संतुलन याकडे सुद्धा लक्ष देणं शेतकरी बांधवांनी गरजेचं आहे। फळांची काढणी शक्यतो संध्याकाळी करावी। स्वच्छ ठिकाणी प्रतवारी, पॅकिंग, साठवण, योग्य वेळी माल वाहतूक, ती म्हणजे पहाटेच्या वेळी, या बाबींचा नियोजनपूर्वक एकत्रित वापर करणंसुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे उत्तम प्रतीचा भाजीपाला हा ग्राहकापर्यंत पोहोचवणं आपणास शक्य होऊ शकतं। उन्हाळ्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या भेंडी आणि गवार या भाज्यांनासुद्धा भरपूर मागणी असते। भेंडी लागवड करतेवेळी हळद्या रोगास प्रतिकारक्षम परभणी, क्रांती, अर्क, अनामिका, पुसा सवानी आणि पंजाब पद्मिनी या वाणाची निवड करणं गरजेचं आहे। गवारीसाठी पुसा सदाबहार, पुसा नवबहार यासारख्या भरपूर उत्पादन देणाऱ्या जातीची निवड आपण करणं गरजेचं आहे। उन्हाळ्यात या पिकांना पाणी वेळेवर देणं हे सुद्धा गरजेचं आहे, आणि तोडणीची वेळ जी असणार आहे ती थोडीशी उशिरा आपण करणं गरजेचं आहे। जी वेळ असणार आहे 5-6 दरम्यानची। आता वेलवर्गीय भाजीपाला पिकाच्या संदर्भात मंडळी या ठिकाणी माहिती करून घेवत। वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, दुधी भोपळा, दोडका, घोसाळी या प्रमुख भाज्यांचा समावेश आहे। या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे रुंद अंतर ठेवून करणं गरजेचं आहे। लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे, आणि आधार देणं सुद्धा ही दोन कामं महत्त्वाची आहेत। दर्जेदार आणि अधिक उत्पादनासाठी वेलीला मंडप किंवा तारेच्या ताटीने आधार देणं गरजेचं आहे। कारली, दुधी, भोपळा, दोडका, घोसाळी ही कमकुवत वेलवर्गात मोडणारी पिकं असून वेलींना चांगला आधार मिळाला तर त्याची वाढ चांगली होऊ शकते. यानंतर मंडळी आपण बघणार आहोत मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या संदर्भामध्ये. या तिन्ही पिकांची रोपे गादी वाफ्यावर करावीत. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात गादी वाफ्यावर बियाणे पेरून झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात रोपांची लागवड करणं गरजेचं आहे. या पिकांमध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांचा प्रसार करणाऱ्या किडींसाठी नियंत्रण ठेवणंसुद्धा गरजेचं आहे. मिरचीसाठी लागवड करतेवेळी तिचे उत्पादन मार्च ते मे महिन्यात बाजारात येईल असं नियोजन आपण करणं गरजेचं आहे. लागवडीसाठी वान हा उंच शाखीय वाढणारा, फांद्या जास्त असणारा, पोपटी ते गर्द हिरव्या रंगाचा लांब मिरच्या त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मिरचीमध्ये फुले ज्योती या जातीमध्ये मिरच्या झुपक्यात येतात आणि झाडावर दाट पानंसुद्धा असतात. वांगी या पिकासाठी उंच डेरेदार वाढ असणारा काठेरी देठ, जांभळ्या पांढऱ्या हिरव्या रंगाची छटा असणाऱ्या चक्कीदार गोल किंवा उभट गोल फळे असणाऱ्या वाणाची निवड करावी. वांग्यामध्ये रंग आकार यानुसार भागनिहाय विविधता आढळून येत असते. वांगी पिकास शेणखत, रासायनिक खते यांचा संतुलित वापर करावा. उन्हाळी हंगामात योग्य वेळी पाणी देणं गरजेचं आहे. फळांची तोडणी 5 ते 6 दिवसांनी करावी. चांगली एकसारखी फळे बाजारात पाठवणं गरजेचं आहे. आणि टोमॅटोच्या संदर्भात मंडळी आपण बघणार आहोत. टोमॅटो पिकासाठी वान निवडताना प्रामुख्याने तो वान अधिक पाणी असणारा, उष्ण तापमानात फळधारणा होणारा, लीफ कर्ल व्हायरस या रोगास सहनशील, फळांना तडे न जाणारा निवडणं गरजेचं आहे. टोमॅटोची लागवड शक्यतो लवकर करावी कारण उष्ण हवामानात फळधारणा कमी असू शकते. मंडळी यानंतर बघणार आहोत आणखी एक महत्त्वाचं भाजीपाला पीक ज्याच्यामध्ये आपण कोथिंबिरीचा उल्लेख करू शकतो. कोथिंबिरीच्या पिकास कोरडे हवामान मानवते. उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर येणारे कोथिंबिरीचे पीक कमी कालावधीत चांगले पैसे देऊन जाऊ शकते. कोथिंबीर पिकाची लागवड करताना वाफे तयार करावेत. दर 8 दिवसाच्या अंतरानं कोथिंबिरीची लागवड करणं गरजेचं आहे. आता जाता जाता बघणार आहोत आणखी 3 भाज्या आहेत. त्याच्यामध्ये राजगिरा आहे, पोकळा आहे, माठ आहे. उन्हाळी भाजीपाल्यामध्ये पालेभाज्या ह्या महत्त्वाच्या आहेत. पालेभाज्या आपल्या आहारातील खनिज क्षार आणि जीवनसत्वाचा पुरवठा करणारे अगदी स्वस्त आणि सहज सुलभ नैसर्गिक स्रोत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने पालेभाज्या या अल्प भांडवल कमी क्षेत्रात कमी वेळेत उत्पादन देतात. पालेभाज्या लागवडीसाठी पाण्याचा हमखास, सलग पुरवठा, बाजारपेठ जवळ असणं, वाहतुकीची चांगली सोय असणं या बाबी महत्त्वाच्या आहेत. उन्हाळी हंगामात प्रामुख्याने राजगिरा, पोकळा, माठ आणि मेथी या पालेभाज्या घेतल्या जातात. तर मंडळी आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही जी भाजीपाला पिकं किंवा पालेभाज्या आपण बघितलेल्या आहेत यांचं जर योग्य नियोजन आपण फेब्रुवारी महिन्याच्या अगदी 28 तारखेपर्यंत जरी केलं तरी निश्चितपणे आपलं उत्पादन हे मेच्या आत येऊ शकतं आणि चांगला बाजारभाव आपल्या भाजीपाला पिकांना मिळू शकतो. यासाठी गरज आहे योग्य नियोजन करण्याची. आपल्याकडे किती पाणी उपलब्ध आहे, यावर शेतकरी बांधवांनी कोणत्या भाज्या लावायच्या आहेत, त्यांचे दर कसे असणार आहेत या संदर्भातील चर्चासुद्धा करून घेणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून येणारा आपला हा उन्हाळी हंगाम अतिशय चांगला होऊ शकतो, फायदेशीर ठरू शकतो. आजच्या आपल्या शिवारवार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवारवार्ताच्या पुढील भागात एका नव्या माहितीसह. आपण ऐकत रहा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ थेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आपण कुछ कुछ होता है या चित्रपटातील सदाबहार गीत ऐकत आहात. कुछ कुछ होता है ही कहानी आहे राहुल अंजली आणि टीना यांच्यातील प्रेमत्रिकोणाची. राहुल आणि अंजली एकमेकांचे एवढे घट्ट मित्र आहेत की ते क्षणभरही एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. परंतु परदेशातून आलेल्या टीनाला राहुल पसंत करू लागतो, जी की त्याच्याच कॉलेजमध्ये शिकत आहे. आणि मग अंजलीला तिच्यात राहुलबद्दल असलेल्या प्रेमाची जाणीव होते. परंतु या गोष्टीला उशीर होतो, कारण राहुल कधीच टीनाच्या प्रेमात पडलेला असतो. या प्रेमत्रिकोणाला अतिशय सुंदर प्रकारे करण जोहरने सजीवले आणि हिंदी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा या प्रेमत्रिकोणाने राज्य केले, ते आजही कायम आहे. हा चित्रपट जेवढा भारतात चालला त्यापेक्षाही जास्त तो परदेशात चालला. तेव्हा आज आनंद घेऊयात कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ थिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

कुछ कुछ होता है या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसले शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी, अनुपम खेर, फरीदा जलाल आणि रीमा लागू। शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या हिंदी चित्रपटातील करिअरमधील अतिशय महत्त्वाचा असा हा चित्रपट आपणास म्हणता येऊ शकेल। याच चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून सलमान खाननेही धमाल केली होती। या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ फिल्म यश जोहर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार करण जोहर, सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान आणि सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार काजोल हिनं पटकावला। या चित्रपटातील सर्वच बाबींना फिल्मफेअर पुरस्काराने पुन्हा गौरवान्वित केले। तेव्हा आज आनंद घेऊयात गोल्डन फिल्म कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

0: कुछ कुछ होता है या चित्रपटाला संगीत दिलं होतं सदाबहार संगीतकार जोडी जतीन ललित यांनी, तर गीतं होती समीर यांची. 1998 साली सर्वात जास्त विकला गेलेला हा म्युझिक आल्बम होता. या चित्रपटाची गीतं गायली होती उदित नारायण, अलका याज्ञिक, कुमार सानू, कविता कृष्णमूर्ती आणि शंकर महादेवन यांनी. एकूणच या चित्रपटाच्या यशामध्ये संगीताचा सुद्धा सिंहाचा वाटा होता. आज या चित्रपटातील सदाबहार गीतं आपण ऐकत आहात एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून.
1: मैं उसको कह दूं अभी जाऊं

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ थिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

मराठी चित्रपटामध्ये पारंपरिक स्त्री व्यक्तिरेखा काहीसा छेद देऊन त्या जागी डॅशिंग वुमन आणि तडफदार स्त्रीची व्यक्तिरेखा साकारण्याचं काम सुषमा शिरोमणी यांनी साध्य केलं. लागोपाठ सिल्वर व गोल्डन जुबली चित्रपटाची अमोल भेट देणारी एकमेव महिला अभिनेत्री म्हणजे सुषमा शिरोमणी, ज्यांनी कथालेखन, दिग्दर्शिका व वितरक तसंच आपल्या धडाकेबाज ॲक्शन क्वीन अशा अभिनयानं 70 व 80 च्या दशकात सिनेरसिकांना अक्षरशः भुरळ घातली.

मराठी चित्रपट सृष्टीतील शिरपेचातील शिरोमणी ठरल्या त्या म्हणजे एकमेव सुषमा शिरोमणी आणि त्यांची शिरोमणी चित्र ही संस्था। क्लासिक रेडिओ शो मध्ये आज आपण ऍक्शन क्वीन सुषमा शिरोमणी यांचा प्रवास जाणून घेतोय। सुषमा शिरोमणी यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात बालनाट्यापासून केली होती। चित्रपट सृष्टीत त्या गेली 50 वर्षांहून अधिक सातत्यानं कार्यरत आहेत। आपल्या देशातील पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा सिने इंडस्ट्रीवरही राहिला आहे, त्यामुळं स्त्री प्रधान भूमिका असलेले चित्रपट अपवादाने बनतात। ही बाब लक्षात घेऊन चित्रपटातील नायिका ही फक्त शोभेची भावली नसून ती सर्वार्थानं संपूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर पेलू शकते, पार पाडू शकते हे सुषमाजींनी दाखवून दिलं।

0: राग माझी होशील का।
1: इतकंच नव्हे तर मराठी नायिका धाडसी साहसी दृश्य यशस्वीपणे पार करू शकते हे देखील त्यांनीच प्रथम मराठी रसिकांना दाखवलं।

सुषमा शिरोमणी यांनी तेवढं सोडून बोला, भिंगरी, फटाकडी, मोसंबी नारंगी, भन्नाट भानू, गुलछडी असे एकाहून एक सरस आणि सुपरहिट चित्रपट दिले. मराठी सिनेमामध्ये सर्वप्रथम भिंगरी या चित्रपटातून आयटम सॉंगचा ट्रेंड हा सुषमा शिरोमणींनीच रुजवला आणि तोही मराठमोळ्यांगात.

மனசுல தைக்க பொறி சொல்லு தைக்க.

Kentucky!

आपण ऐकताय रेडिओ तरुणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. आणि आपण आज सेलिब्रेट करतोय सुषमा शिरोमणी ऍक्शन क्वीनला. प्रदर्शित झालेले त्यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर तर सिल्वर जुबली ठरले. आणि विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन, लेखन अशा चौफेर बाबी सुषमा शिरोमणी यांनी सामर्थ्यपणे सांभाळल्या. चित्रपट क्षेत्रात पदार्पण होताच त्यांची या विषयाची गोडी वाढतच गेली.

सुषमाजींनी केलेले रसिक मान्य चित्रपट गुरु किल्ली, पाटलाची सून, शेरा सव्वा शेर, पावना घाटचा धोंडी, पाटचा भाऊ, काका मला वाचवा, थांब लक्ष्मी कुंकू लावते, संत गोरा कुंभार, सतीचं वाण, दाम करी काम, माय माऊली, हात लावीन तिथं सोनं, बदला, पाठरा किन, बिजली असे अनेक चित्रपट त्यांनी दिले. सुषमाजींनी गुजराती सिनेमे देखील केलेत, त्यामध्ये कादू मकरानी, जय रांदलमा व कांचन आणि गंगा या अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. पहिली मराठी अभिनेत्री ज्यांनी सोनल सुंदरी या गुजराती चित्रपटासाठी कथा दिग्दर्शन व दुहेरी भूमिका करून परत एकदा गुजराती रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.

हिंदी चित्रपट सृष्टीत देखील त्यांनी बहुमूल्य वाटा दिलाय. संपूर्ण तीर्थयात्रा, संपूर्ण देवी दर्शन, नारद लीला, महाशिवरात्री, संत तुलसीदास, सती अहिल्या, डाकू और भगवान या चित्रपटात त्यांनी नायिका म्हणून काम केलं.

सुषमा शिरोमणी यांनी शिरोमणी चित्रसंस्थेखाली बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र, मिथुन, मीनाक्षी शेषाद्री, सोनम, नीलम, विनोद मेहरा, कादर खान, शक्ती कपूर यांना घेऊन मल्टी स्टारर प्यार का कर्ज या चित्रपटाची देखील निर्मिती केली. तसंच अजय देवगण, उर्मिला, गुलशन ग्रोवर, अलोक नाथ, रीमा लागू यांना घेऊन कानून या चित्रपटात कथा, दिग्दर्शन, निर्माती अशा तिन्ही भूमिका सुषमाजींनी यशस्वीरित्या पार पाडल्या. बॉलिवूड सुपरस्टार लक्ष्मी छाया, अरुणा इराणी, काजल, किरण, रेखा, जितेंद्र, मौसमी चॅटर्जी, रती अग्निहोत्री यांना आपल्या मराठी चित्रपटात विशेष नृत्य गीते देऊन रसिकांना मंत्रमुग्ध केलं.

0: लगीन झालं गोंधळ झाला, आता एक काम हो उरलं,
1: आता आणि काय उरलं।

हिंदी रसिकांना घेऊन चित्रपट सृष्टीत ऍटम सॉन्ग रुजू करण्याचा पहिला मान सुषमा शिरोमणी यांनाच जातो. आपण ऐकताय क्लासिक रेडिओ शो आरजे प्रगती सोबत, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजची आपली स्पेशल कलाकार आहे ऍक्शन क्वीन सुषमा शिरोमणी. चित्रपट व्यवसायात येणाऱ्या अडचणी याची जाणीव असल्याने त्यांनी भारतीय चित्रपट व्यवसायाचा मानदंड असलेली इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशन या संस्थेची निवडणूक 1984 जिंकली होती व त्यांच्या त्या संचालिका बनल्या. व आजपर्यंत सातत्यानं सदर संस्थेवर निवडून येणाऱ्या आपल्या मराठी इंडस्ट्रीला खरंच याचा सार्थ अभिमान वाटतो.

सुषमा शिरोमणी यांनी इम्पाच्या अध्यक्षा आणि फिल्मफेअर फेडरेशन इंडियाच्या सचिव म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर भारतीय चित्रपट उद्योगासाठी खूप मोठं योगदान दिलं. सिनेमा पायरीसीमुळे चित्रपट व्यावसायिक डबगाईला आली असताना त्यांनी वारंवार श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्याशी चर्चा केली व महाराष्ट्र शासनाकडून MPDA कायदा संपन्न करून घेतला आणि आता त्याचा फायदा संपूर्ण सिनेसृष्टीला होत आहे. सुषमाजींनी सिनेसृष्टीत केलेलं हे कार्य खरंच अनमोल आहे. सामाजिक कार्याचं भान ठेवून त्यांनी सुषमा शिरोमणी फाउंडेशन स्थापन केलं. त्यामार्फत समाजातील गरजू व्यक्ती, विशेष करून लहान बालके व महिलांसाठी सुषमाजी सदैव तत्पर असतात. त्यांना महाराष्ट्र शासनाचा वी शांताराम जीवन गौरव पुरस्कार व विशेष योगदान 2019 मध्ये प्रदान करण्यात आला होता. मराठी चित्रपटांना सुवर्ण दिवस देणाऱ्या या महान व गुणी अभिनेत्रीला व त्यांच्या कार्याला रेडिओ तेरणाकडून मानाचा मुजरा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

हेलो 9821026212 BPL अरे 9820026235 मैच टच चेक।

आपण ऐकत आहात रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती. पुन्हा एकदा हजर झाली आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये, जो असं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी. हा कार्यक्रम सर्व श्रोतांचं स्वागत करते आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. आणि ज्या श्रोतांच्या काल फरमाईशी झाल्यात अशा श्रोतांनी आज फरमाईश पाठवायची नाही आहे, आता 4 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर फरमाईश पाठवायची आहे. आणि या श्रोत्यांच्या राहिलेल्या आहेत अशा श्रोत्यांच्या नक्कीच आज फरमाईश पूर्ण करूयात. तर पहिली फरमाईश घेऊयात. बऱ्याच दिवस झाले ते सर फरमाईश पाठवत आहेत आपले श्रोते आहेत. ते म्हणत आहेत, मी तिरुमाला इलेक्ट्रिकल नियर बाय बसवेश्वर कॉलेज हमाल गल्ली रोड लातूर अनिकेत फुटाने रहमान शेख रोहित बेळंबे सार्थक पवार. आज आम्हाला आमची शुक्रवार टू शुक्रवार फरमाईश असते. ओके, तर राहून गेलं सर माझ्याकडून. तर आज तुमचीच पहिल्यांदा फरमाईश देते असताना एक साहिबा हे गीत आलं होतं, खूप गाजलं होतं ते देखील गीत. नवीन गीत आहे, छान असं गीत आहे. तर आनंद घेऊयात या सुंदर अशा व्हॉट्सअप फरमाईशीचा. तर पहिलीच फरमाईश घेऊयात आपले जे नियमित श्रोते आहेत. रहमान शेख रोहित आणि सार्थक सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. तर यानंतरची फरमाईश प्ले करूयात. शनिवार टू शनिवार ज्यांची फरमाईश असते असे आपले श्रोते आहेत आणि बऱ्याच दिवसांनंतर सरांनी फरमाईश पाठवली आहे. सचिन मोकाशे सर बँक कॉलनी धाराशिव येथून, ते म्हणतात आजचं गीत आहे ते म्हणजे खूप छान असं गीत आहे, मध्ये खूप खूप ट्रेंडिंग ठरलं होतं, हे देखील स्क्रोलिंग करताना आपण गीत ऐकलंच असेल. आणि सर म्हणत आहेत की स्वर्गीय लता दिदींच्या व AR रहमान यांच्या आवाजातील हे गीत आहे. तुमच्या उत्साही आवाजामुळे कंटाळवाणा दिवसही एकदम फ्रेश होतो. तुम्ही फक्त गाणीच नाही तर सकारात्मक आणि हसूसुद्धा आमच्या घराघरात पोहोचवता. थँक्यू सो मच सर. असंच प्रेम करत राहा आणि ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आणि हेच गीत आणखीन एका आपल्या श्रोत्यांना ऐकायचं आहे, ते देखील आज त्यांना हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. नियमित श्रोते आहेत ते देखील आपले धाराशिवचे, ते म्हणजे हनुमान चौक धाराशिव येथून. आणि आज त्यांना देखील रंग दे बसंती या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे, लुका छुपी बहुत हुई. आणि खूप सुंदर असं गीत आहे हे, तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत हनुमान चौक धाराशिव येथून विजय पवार सर आणि सचिन मोकाशे सर, हे देखील बँक कॉलनी धाराशिव येथून, यांची दोघांचीही ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

खरं तर हे गाणं बोल गाऊन जेव्हा आपण ऐकतो म्हणता येईल तेव्हा निशब्द होतो असं गाणं आहे. इतकं सुंदर असं गीत आहे हे लता मंगेशकर आणि ए आर रहमान यांचं. हे जे कॉम्बिनेशन आहे ऐकल्यानंतर एकदम मन शांत होतं, इतकं सुंदर हे गाणं आहे. एक आई नेहमीच आपण उशीर वगैरे झालं की माझी तर मम्मी उशीर झालं की हमक असते, काळजी जी असते ती प्रत्येक आईमध्ये असते आणि अशीच काळजी सांगणारंच हे गीत होतं की येत नाही आहे तो खूप वेळ झाला आणि त्याच्यासाठी हे गाणं आहे आणि तो सांगतो आहे तिकडून की माझी सिच्युएशन काय आहे आई, असं हे सांगणारं गीत होतं रंग दे बसंती या चित्रपटातील. खूप छान गीत आहे. तर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. 1:26 झाल्यात आणि यानंतरची फरमाईश तथागत रेडिओ श्रोता संघ जे आपले नियमित श्रोते शनिवार टू शनिवार फरमाईश पाठवत असतात. अभय खेडा तालुका मानोरेजला वाशिममधून, हिरामण खेराडे, सारिका आम्रपाली, सोनाली आदर्श आर्यन, मंगेश तसेच माझे मित्र सुरेश भड, गौरव खाडे, संतोष कोळी, अनंत कुलकर्णी, राजपातुर्गे दादा, अकबर शेख सर, दत्ता कदम, अमोल कांबळे सर, शशिकांत डिकांबळे सर, ओमप्रकाश गीते सर, मोहम्मद अत्तार सर, कुबेर मस्के सर, अशोक शिंदे, रफिक इनामदार सर, राजकुमार माने, राक्षीमामा, सचिन झेंगडे सर, गजानन कावरके, बाळासाहेब सोलनकर, प्रमिलाताई बारबोले, सर्वच जणांकडून गोड आवाज असलेल्या प्रगतीताईस नमस्कार. नमस्कार सर, थँक्यू सो मच. आणि आज खास शशिकांत डी सर आणि मॅडम आहेत प्रतिभाताई, तर त्या दोघांचा लग्नाचा वाढदिवस देखील आहे, तर त्यांना आपण नक्कीच आपल्या फरमाईशमधून शुभेच्छा देणारच आहोत. तर हिरामण खेराडे सरांची आज फरमाईश आहे छान अशा गीतासाठी. अवधूत गुप्ते यांच्या आणि वैशाली सामंत यांच्या आवाजातील लोकप्रिय गाजलेलं गीत आहे असं गीत त्यांनी पाठवलं. ऐकूयात आपले शनिवार टू शनिवार फरमाईश पाठवणारे फरमाईश गीत हिरामण खेराडे सर आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

चला अशा सुंदर गीतानंतर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. नर्गिस खरं तर एक वेगळी भूमिका त्या लक्षात राहतात त्यांच्या, की ज्यामध्ये त्यांचे आयकॉनिक्स बरेचसे गीत आहेत आणि एक गीत खरं तर खूप, आज त्यांचा बर्थडे आहे आज, तसंच त्यामुळे आपल्या श्रोत्यांनी सांगितलं आहे मला की त्यांचं एक गीत ऐकायचं आहे त्यांना. एक गीत आयकॉनिक रोमॅन्टिक गीत त्यांचं खरं तर चोरी चोरी या चित्रपटातील आहे. बरेचसे चित्रपट त्यांचे आहेत आणि त्याच चित्रपटातील हे गीत आहे चोरी चोरी या चित्रपटातील. हसरत जयपूर यांचं गीत आहे, लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या आवाजातील खूप सुंदर असं गीत आहे. शंकर जयकिशन यांचं म्युझिक आहे. तर आज नर्गिस अभिनेत्री नर्गिस दत्त यांचा बर्थडे आहे, म्हणजेच आपले संजू बाबा यांच्या मम्मीचा बर्थडे आहे. तर तो सेलिब्रेट करूयात. आपल्याला देखील त्यांचं कोणतं गीत ऐकायचं असेल तर नक्कीच आज तुम्ही पाठवू शकता. तर याच निमित्त दिनकर शिंदे सर आंबेडकर नगर इंगळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर सरांना देखील आज गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच ही आशा करते हे गीत त्यांना नक्कीच आवडेल. तर ऐकूयात दिनकर शिंदे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला, अभिनेत्री नरगिस यांचा बर्थडे आहे आज. तुम्हाला देखील त्यांचं कोणतं गीत ऐकायचं असेल तर नक्कीच आज पाठवू शकताय 9970509 या क्रमांकावरती. तर पुढची फरमाईश घेऊयात. पुढची फरमाईश आहे, आपले नियमित श्रोते आहेत, आज बऱ्याच दिवसानंतर फरमाईश आली आहे. नमस्कार करतो प्रगतीताई. नमस्कार सर, मी त्रिमूर्ती टेलर परंडा येथून ज्योतिबा मोहिते बोलत आहे. खूप दिवसांनी फरमाईश पाठवत आहे. तुम्ही पण आमची साधी आठवण पण नाही काढली. नाही सर, आधी आठवण मला सर की नियमित श्रोते आहेत तुम्हाला तर माहिती आहे की मला दोनच आवाज आवडतात, एक किशोर कुमार आणि एक आमच्या लाडक्या प्रगतीताईचा. थँक्यू सो मच. असो अधिक महिन्यात शेवटी आला तरीही कोणत्याही जावयाने हे गीत लावायला सांगितलं नाही. हो, मला पण हे प्रश्न पडला होता, कारण की दुसरे जे गाणे देत होते ते गाणं होतं ते प्रसारित करता येत नव्हतं. बऱ्याच श्रोतांनी ते गाणं दिलं होतं की लाडाचा जावई आलाय सासूरवाडीला, असं जे गीत आहे ते प्रसारित करता येत नव्हतं. म्हणून मग मी दुसरी गीतं सांगितली होती बऱ्याच जणांना, पण सरांनी एकदम अचूक गीत निवडलेलं आहे. सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला, सांगा या वेडीला. हे जे गीत आहे ते खास लक्षात राहतं माझ्या मम्मीमुळं, कारण की मम्मी आमची नेहमी हे गीत गुणगुणायची. आता देखील कधी आठवलं तर ती गुणगुणते, पण जास्त खूप ऐकण्यात आलं होतं गीत, मला माहिती नव्हतं हे गीत. तर मम्मी कधी कधी हे गाणं गुणगुणायची, त्यामुळे हे गाणं मला माहिती झालं होतं. छान असं गीत आहे आणि खूप सुंदर असं साजेसं गीत सरांनी पाठवलं. थँक्यू सो मच सर, नक्कीच आठवण काढली होती मला, आठवण आली होती. बऱ्याच दिवस झाले तुमचा मेसेज नाही पाहिला. आणि काय होतं की मेसेजवरती तुम्हाला मेसेज करण्यासाठी काय होतं की बऱ्याच मेसेजेस आलेले असतात. मी कालसुद्धा ज्या श्रोत्यांना सांगितलं होतं ना की मला आठवण करून द्या तुमची मेसेज की तुमची फरमाईश नाही झाली, तर त्या श्रोत्यांनी मला आठवण करून द्यायची आहे, ज्यांना मी म्हटलं होतं की मी उद्या तुमच्या फरमाईशी घेते. तर अशा श्रोत्यांनी देखील मला आठवण करून द्या, कारण की एक वाजला एकच्या आधीच खरं तर सुरू होतात मेसेजेस. त्यामुळे तुम्ही मेसेज जरी केला असेल एक वाजता तरी माझ्या लक्षात राहणार नाही, कारण की खूप मेसेजेस पेंडिंग पडलेले असतात, त्यामुळे तुम्ही मला आठवण करून द्या. तर ऐकूयात आपल्या बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवणारे आपले नियमित श्रोते ज्योतिबा मोहिते सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.
1: या वेडीला माझ्या गुलछडीला, सांगा या वेडीला माझ्या गुलछडी.

वेलकम बॅक आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद गीत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा. आनंदाची फरमाईश मराठी गीतासाठी पुन्हा एकदा सुंदर असं गीत आहे जे खूप गाजलंय. टीडीएम हा चित्रपट आहे आणि त्यातलं एक गीत आहे जे खूप सुंदर आहे. गीत खरंच गीतच खूप छान आहेत त्याच्यातली दोन्हीही जी गीतं आहेत. चित्रपट देखील खूप छान आहे. पाहिलं नसेल तर नक्कीच टीडीएम हा चित्रपट पहा. तर श्रोते आहेत आपले, ते म्हणत आहेत नमस्कार मॅडम, मी धाराशिववरून बोलत आहे. मी माझं नाव कुणाल लाकाळ आहे. तर आज मला गीत ऐकायचं आहे टीडीएम या चित्रपटातील गीत त्यांना ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. नक्कीच सर आपली फरमाईश पूर्ण करते. तर सुंदर असं गीत आहे. एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे. खूप सुंदर गीत आहे आणि जो आवाज ओंकार स्वरूप आणि प्रियांका बर्वे यांचा आहे ना, खूप लाजवाब असं गाणं आहे. तर आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात आपले जे श्रोते आहेत धाराशिव येथून, कुणाल लाकाळ सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला मराठी अशा सुंदर अशा गीतानंतर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. पुढची फरमाईश देखील असंच खूप छान गीत आहे. लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील गीत पाठवलं आहे. आपले श्रोते आहेत लखन पवार, करकम पंढरपूर सोलापूर येथून आहेत सर. आणि ते म्हणतात विठ्ठल माने, विजय पाटील, शिवाजी रेडे सरांनी नंबर दिला होता असं त्यांनी सांगितलं. तर नक्कीच सर, थँक्यू शिवाजी दादा, जे आपले नियमित श्रोते आहेत त्यांनी आपल्याला नवीन श्रोते एक जोडले आणखीन. तर लखन पवार सर करकम पंढरपूर सोलापूर येथून, विठ्ठल माने, विजय पाटील आणि शिवाजी रेडे पंढरपूर येथून आहेत. आज त्यांना गीत ऐकायचं आहे जे खूप छान गीत आहे. ये आंखें देख कर हम सारी

0: नमस्कार, रेडिओ तरणा कार्यक्रम सुरू आहे. आपली माणसं आपला आवाज. आणि आज ह्या कार्यक्रमामध्ये मला एक गीत ऐकायचं आहे. आणि गीत म्हणजे खास असं आहे की आज माझ्या लग्नाचा 28वा वाढदिवस आहे. हॅपी ॲनिव्हर्सिटी. ह्या निमित्तानं मला गीत ऐकायचं आहे. आणि चित्रपटाचं नाव आहे भिगे पलके. आणि गीताची बोल आहेत, जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा तुम्हारा हमारा. हे गीत ऐकायचं आहे. आणि गीत खास आमचे मित्र बार्शीचे कुबीर मस्के सर, वाशिमचे हिरामेन खेराडे आणि आसुर्द मला कोल्हापूर तुकाराम कांबळे, त्याचबरोबर रामहरी लोखंडे यवतमाळ इचलकरंजी नीलकरंजी आणि सांगली जिल्ह्याचे अल्ताफ हुजरे सर. आणि दीदी, ही गाणं तुम्ही जरूर लावा अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि इथं थांबतो आणि माझी ओळख करून देतो ताई, कारण ओळख तिथल्या सर्व श्रोत्यांना माझा आवाज आवडतोय म्हणून त्यांनाही मुद्दामच मी त्यांना माझी ओळख करून देतोय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन भूमी आरग तालुका मेरठ जिल्हा सांगली महाराष्ट्र नमी शशिकांत डी कांबळे बोलतोय दीदी. आणि रेडिओ त्यांना ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा सस्नेह नमस्कार. आणि सर्वांनाही त्या सर्वांच्या आवडीचं पण गाणं आहे आणि गाणं जरूर लावो असे अपेक्षित करतो. आणि इथं थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान दीदी.
1: तर सर, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला रेडिओ तेरणाकडून देखील आणि दोघांनाही, म्हणजेच शशिकांत डी कांबळे सर आणि प्रतिभा ताईंना, त्यांच्या लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि ऐकूयात त्यांच्यासाठी ही खास फरमाईश.

चला दुपारचे वाजताय, 2:01 होत आहेत. यानंतरची फरमाईश आहे, बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवणारे श्रोते आहेत सौ रेणुका प्रवीण भोसले ताई. त्यांनी कुठून आहात हे नाही पाठवलंय, पण त्यांना गीत ऐकायचं आहे चोरी चोरी या चित्रपटातील गीत. लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या आवाजातील गीत आहे ताई. हे सुंदर आणि मनाला भिडणारं गाणं आमच्यासाठी आणि सर्व श्रोत्यांसाठी नक्की प्रसारित करा. आपल्या सुंदर कार्यक्रमासाठी मनपूर्वक धन्यवाद असं म्हणतात. थँक्यू सो मच रेणुकाताई. आणि सुनील ढेकणे यांची मुलगी आहे, तुमचे गाणे खूप छान आहेत. सॉरी मला नाही समजलं आहे. तर थँक्यू सो मच, असंच प्रेम करत चला आणि ऐकत चला रेडिओ तेना 90.4 FM.

आणि जेव्हा पावसाळा येतो तेव्हा अचूक आपले श्रोते हे गीत पाठवत असतात. तर हेच गीत ऐकायचं आहे संतोष धोंडगे सर, नितीन धनके, बापू निंबाळकर, अवधूत पोले, विजय गायकवाड, गोकुळ मसाळ, कर्जत रायगड विभाग, तसेच आमच्या गावाकडचे मित्र पावसाची आतुरतेने वाट पाहतात. प्रभाकर पोले, नीलकंठ पोले, केशव पोले, साहेब पोले, गजानन पोले माजी सरपंच, माधव पोले सरपंच, भावी सरपंच बाबूराव नाईक, तसेच श्याम कऱ्हाळे, मुक्काम सुरेगाव, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली येथून. तर नक्की सर, थँक्यू सो मच सर. ऐकूयात खास आपले नियमित श्रोते जे आहेत कधीतरी फरमाईश पाठवतात असे श्रोते संतोष सर आणि त्यांच्या सर्व परिवाराची आणि मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाईश.

सरदर ही फरमाइश होती सार्थक चारुलता भूषण प्रियंका शशिकांत नाशिक वरून आज बऱ्याच दिवसानंतर त्यांनी फरमाइश पाठवली आहे. त्यांची आय थिंक सो 3 वेळेस त्यांनी फरमाइश पाठवली होती पण पूर्ण नाही करता आली मला. पण आज नक्कीच ज्या नाशिकवरून आपले श्रोते आहेत भूषण सर आणि सार्थक चारुलता प्रियंका शशिकांत यांची व्हॉट्सअप फरमाइश आत्ताच आपण ऐकली तर पुढची फरमाइश घेऊयात बऱ्याच दिवसानंतर ज्यांची फरमाइश आलेली आहे. आपले श्रोते नियमित श्रोते आहेत ते देखील पण आज खूपच दिवसानंतर त्यांची फरमाइश बघितली मी. असे श्रोते म्हणजे बबन चौगुले बोर पाडणे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून आपले नियमित श्रोते आहेत. त्यांना आपकी कसम या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. ऐकवात बबन चौगुले बोर पाडणे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांची व्हॉट्सअप फरमाइश.

सेलेक्ट आपकी कसम यह चित्रपटी गीत पुढ़ची फरमाइश राजू माने सचिन पवार स्वामी समर्थ टेलर टेंभुर्णी तालुका माढ़ा पोपट पांचाळ तेर धाराशिव इधुन फरमाइश पाठवणारे श्रोते आहेत त्यांना गीत ऐकायचं आहे बेताब या चित्रपटातले गीत मध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये याची देखील क्रेज होती पाहण्यात आली होती रील पाहताना आपण प्रत्येक वेळेस गीतात हे गाणं ऐकलं असेल अमृता सिंग आणि सनी देओल यांचं हे सुंदर असं गीत आहे आणि चित्रपट देखील खूप गाजला होता लता मंगेशकर शब्बीर कुमार यांचा आवाज आहे तर हेच गीत ऐकायचं आहे राजू माने सर सचिन पवार सर स्वामी समर्थ टेलर टेंभुर्णी तालुका माढा पोपट पांचाळ तेर धाराशिव यांना आज हे गीत ऐकायचं आहे ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदरशा व्हॉट्सअप फरमायशीचा

आपण ऐकत आहात रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर आपले नियमित श्रोते आहेत, सोमवार टू सोमवार फरमाईश पाठवत असतात, पण या सोमवारी त्यांची फरमाईश आली नव्हती. तर कारण की त्यांचा बड्डे आहे आज. तर आपले श्रोते आहेत दत्तात्रेय नारायण सर, कळमकर सर, खूप साऱ्या शुभेच्छा सर. विश यू मेनी मेनी हॅपीनेस ऑफ द डे. रेडिओ तेरणाकडून खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आपले नियमित श्रोते आहेत सर, उपळे माकड्याचे तालुका जिल्हा धाराशिवातून, आणि ते म्हणतात माझी सोमवार टू सोमवार फरमाईश असते, पण माझा वाढदिवस शनिवारी येत असल्यामुळे मी सोमवार फरमाईश पाठवली नव्हती. तर आज गीत त्यांचं पहिलंच घ्यायचं होतं, पण काय झालं की बऱ्याचशा फरमाईश आल्या, त्यामुळे ते देखील राहून गेली माझ्याकडून. तर तेरणा FM कर्मचारी वृंद यांना, कळमकर परिवाराचा आज मी 61व्या वर्षात पदार्पण करत आहे, क्या बात है सर. असंच आपण 100 वर्ष जगावं अशी सदिच्छा व्यक्त करते, आणि भरभर तुमचं हे आयुष्य असंच आनंदाने आणि सुखसमृद्धीने भरभराटायचं जावो. तर ऐकवात आपले नियमित श्रोते कळमकर सर यांची व्हॉट्सअप फरमाईश, आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात.

सरात्रीनंतरची फरमाईश पूर्ण करूयात. आम्ही गुळपोळीमधून बोलत आहोत. नाना शिंदे, तानाजी चिकणे, पाटील श्रीमंत, पाटील श्रीमंत शिंदे, मुकादम रमू तात्या चिकणे, सर्वांचे लाडके बंडू नाना दुसंगे, सागर नाना चिकणे, अंगद बापू मसणे, महेश चव्हाण, सचिन शिंदे आणि गणेश चिकणे. आम्ही कव्हे या ठिकाणी बागेत कामाला आहोत, तरी आम्हाला गीत ऐकायचं आहे. टार्झन द वंडर कार या चित्रपटातील गीत त्यांना ऐकायचं आहे. बऱ्याच वेळ झाले ते फरमाईशमध्ये मेसेज करतायत, तर आत्ता त्यांची फरमाईश पूर्ण करूयात. तर ऐकूयात जे आपले गुळपुळ येथून जे श्रोते आहेत, चिकणे सर्व मित्र परिवार यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला पुढची फरमाईश पूर्ण करूयात. बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवणाऱ्या श्रोत आहेत आपल्या, नियमित श्रोत आहेत त्या देखील, पण कधीतरी त्या देखील फरमाईश पाठवत असतात अशा आपल्या अर्चना जोशी मॅडम, ज्या आहेत खान्देश जळगाव इथून. आहेत आपल्या, आवाज खूप छान आहे असं म्हणतात, सुंदर आणि अप्रतिम. तर नमस्कार आरजे प्रगती मॅडम. नमस्कार मॅडम. अवतार या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे त्यांना आणि त्यांना माझ्या आवाजात ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. तर मी ट्राय करते, मला येईल की नाही माहिती नाही मॅडम. तर

अशा सदाबहार गीतांचे नजरण ऐकण्यासाठी रेडिओ उतरण्याचा ॲप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ॲपवरून आणि आपले फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचं. यानंतरची फरमाईश, इतकं छान वाटतंय आज इतक्या दिवसानंतर कुणीतरी इतकं छान गाणं पाठवलं, म्हणजे ते गीत ऐकलंय पण आता खूप दिवस झाले की ते गाणं ऐकलं नव्हतं मी. तर हे गीत पाठवणारे आपले श्रोते आहेत, बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाईश मी पूर्ण करते. लोंढेवाडी येथून, माढा येथून आपले नियमित श्रोते आहेत निशांत लोंढे सर, अस्मिता दिदी, प्रगती दिदी, तन्वी दिदी, सुयांश तस्मय, तन्मय, समस्त लोंढे परिवार. आज आम्हाला दुसरा आदमी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, किशोरदा, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हे गीत आहे. आनंद घेऊयात या सुंदराशा गीताचा, ऐकूयात जे आपले नियमित श्रोते आहेत निशांत लोंढे सर आणि लोंढे परिवाराची व्हॉट्सअप फरमाईश.

चला दुसरा आदमी या चित्रपटातील गीत ऐकलं. मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. वाजतायत 3:45, 2:49 होत आहेत आणि व्हॉट्सअप फरमाईशमध्ये आणखीन बऱ्याच श्रोत राहिलेले आहेत. तर ज्यांना मी काल सांगितलं होतं, ज्यांची फरमाईश राहिली आहे, अशा श्रोत्यांनी मला इथे मेसेज करून सांगायचं की तुम्ही काल म्हटला होता की तुम्ही फरमाईश घेता. मी जसं म्हटलं होतं की खूप मेसेजेस येतात, आपला मेसेज खाली जातो, त्यामुळे मला बऱ्याचशा श्रोत्यांच्या फरमाईशी परत घेता येत नाहीत. तुम्ही मला नोटीस करून द्यायचं की हां मॅडम तुम्ही सांगितलं होतं, कारण की एकाहून एक आणखीन फरमाईशी वरती येत आहेत. तर व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात पुढची फरमाईश पहिल्यांदाच पाठवतायत आपले नियमित लिस्नर आहेत असे शुभम एरकळ सर आणि ऋतुजा एरकळ मॅडम. आणि आज ते पहिल्यांदाच फरमाईशमध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत. त्यांना आज फरमाईशमध्ये गाणं ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. किशोरदांच्या आवाजातील एक खूप गीत सुंदर आहे, जे खूप गाजलेलं देखील गीत आहे किशोरदांच्या आवाजातील, आणि स्वतः किशोरदा त्या चित्रपटामध्ये दिसतात देखील. तर त्यांच्याच आवाजातलं हे गीत, यल्पींचं म्युझिक आहे, आनंद बक्षींचं गीत आहे, मिस्टर एक्स इन बॉम्बे हा चित्रपट आहे. आणि 1964 चित्रपट आला आहे, पण गाणं मात्र आज देखील तेवढंच गाजतं आणि आपण ऐकतो देखील. काय गीत आहे ऐकूयात किशोरदांच्या आवाजातील आणि तो फील करूयात. तर ऐकूयात. थँक्यू सो मच शुभम सर, तुम्ही रेडिओ तेरणासोबत कनेक्ट झालात. अशाच फरमाईशीचा आणि इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घ्या. ऐकूयात शुभम एरकळ सर आणि ऋतुजा एरकळ मॅडमची व्हॉट्सअप फरमाईश.

चला सुंदरशा गीतानंतर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. पुढचं देखील गीत असंच आयकॉनिक ठरलेलं आहे. चांदनी हा चित्रपट आहे आणि या चित्रपटातील अनुपमा आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील गीत आहे जेव्हा पाऊस येतो. पाऊस जेव्हा येतो त्यावेळेस हे गीत आपण आपसुक ऐकतो, म्हणजे ऐकतोच. आणि शिवहरी यांचं म्युझिक, आनंद बक्षी यांचं गीत आहे आणि पडद्यावरती दिसतात विनोद खन्ना आणि गॉर्जस श्रीदेवी. तर यांचंच गीत आहे, ते गीत आहे लगे आज सावन की फिर वो झडी है. तर हेच गीत ऐकायचं आहे. काल परवापासून आय थिंक सर फरमाईश पाठवत आहेत पण माझ्याकडून पूर्ण नाही झाली आहे. त्यांना काल म्हटलं होतं मी आज घेते म्हणून. तर असे श्रोते आहेत, ते म्हणत आहेत आम्ही तोंडले गावावरून दीपक निकम सर आणि प्रमोद मगर, आम्ही नेहमीच तुमचे कार्यक्रम ऐकत असतो. आम्ही कधी एक वाजतो आणि कार्यक्रम चालू होतो आहे असं वाटत असतं. आम्हाला लगे आज सावन की झडी हे गीत ऐकायचं आहे. तर आमच्यासोबत आहेत श्रेयस, विष्णू, वैष्णवी, समृद्धी, गौरी. आमची फरमाईश पूर्ण करा. एक आठवडा झाला आम्ही फरमाईश पाठवतो असं म्हणतात. तर नक्कीच सर, नवीन श्रोतांसोबत जुने देखील श्रोते घेतच असते आणि जुन्या श्रोतांसोबत नवीन देखील श्रोतांना मी या कार्यक्रमात इन्व्हॉल्व करते सर. तर थँक्यू सो मच सर, दीपक सर आणि प्रमोद सर. असेच कार्यक्रम ऐकत चला आणि आनंद घेत चला. ऐकत रहा, आनंदी रहा रेडिओ तेना 90.4 FM. ऐकूयात आपले जे तोंडले गावावरून नवीन श्रोते आहेत यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला बोलूयात पुढच्या फरमाईशकडे. पुढची देखील फरमाईश सुंदर अशा गीतासाठी आग और शोला या चित्रपटातील गीत लता मंगेशकर आणि मोहम्मद अजीज साहेबांचा आवाज आहे. सुंदर असा चित्रपट आणि सुंदर असं गीत देखील. जितेंद्र आणि श्रीदेवी दिसतात पडद्यावरती. लता मंगेशकर आणि मोहम्मद अजीज साहेबांचा आवाज, गेलपींचं म्युझिक, आनंद बक्षांचं गीत. आणि समाधान दादा लाईव्ह ऐकत असतील अशी आशा करते, कारण की मोहम्मद अजीज साहेबांचं गाणं आलं आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे आपल्या नियमित श्रोतांना, आदित्य खुरुत आणि शिवानी खुरुत, साईनगर तुळजापूर धाराशिव येथून. तर ते देखील आपले नियमित श्रोते सध्या झालेले आहेत खुरुत फॅमिली. ऐकूयात ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: हॅलो, मी टिकू. मी साईनगर गली नंबर 1 धाराशिवमध्ये राहते. मला प्रगती दीदीच्या व्हॉइसमध्ये नको चंद्र तारे गाणे ऐकायचे आहे, फक्त तिच्या आवाजामध्ये.
1: तर टिक्कूचा बऱ्याच दिवसानंतर मॅसेज आला आणि तिला माझ्या आवाजात गीत ऐकायचं आहे असं तिने सांगितलं आहे. आणि सिरियलचं टायटल सॉन्ग आहे. बरीचशी सिरियलची टायटल सॉन्ग असतात, ती आपण ऐकतो आणि ते आपल्या कानामध्ये राहतात आणि आपण गुणगुणतो देखील. तर अशी जी गीतं असतात, खरं तर सिरियल्स आपण पाहतो आणि त्याची काहीतरी आयकॉनिक गीतं असतात, तेव्हा ती खूप आपल्या मनाला भावतात. असंच एक गीत सिरियल आली होती माझा होशील ना, आणि त्याच चित्रपटच म्हणते जे सिरियल होती, त्या सिरियलमधील हे जे त्यांचं टायटल सॉन्ग होतं हे खूप सुंदर होतं, सगळ्यांनाच आवडत होतं ते गीत. तर मी ट्राय करते, जमेल की नाही माहिती नाही. टिक्कू, सॉरी, किट्टूचाच टिक्कू, दोघी असताना सोबत. तर

असं ते एक गीत होतं आणि तेच की तुला माझ्या आवाजात ऐकायचं होतं असं तिने सांगितलं, तर आपण फरमाईश लगेच पुढची घेऊयात. पुढची फरमाईश आहे, थँक्यू किट्टू, आणि नक्कीच आवडली असेल किट्टूला टिक्कूला दोघींना पण. तर पुढची फरमाईश घेते, मासूम या चित्रपटातील गीत आहे ते देखील असं सुंदर असं गीत आहे. प्रमोद शहाणे सर परभणी येथून आहेत, ते म्हणतात, आरजे मॅडम मी 6 महिन्यापासून रेडिओ तरणा ॲप घेतला आहे आणि जास्त फरमाईश देत नाही पण आज पहिल्यांदा फरमाईश देत आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही रेडिओ तरणासोबत कनेक्ट झालात आणि नक्कीच इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घ्या. त्यांना आज गीत ऐकायचं आहे, ते देखील गीत मला फार आवडतं, मासूम या चित्रपटातील गीत आहे तुझसे नाराज नाही जिंदगी. तर ऐकूयात आपले नवीन श्रोते प्रमोद शहाणे परभणी येथून यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकत आहात रेडिओ 93.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात यानंतरची फरमाईश आलेली आहे. आपले नवीन श्रोते आहेत श्वेता फुले आणि सुहास कोळी, जे आहेत पंढरपूर येथून ऐकत आहेत ते सध्या लाईव्ह, आणि त्यांनी आज पहिल्यांदाच फरमाईश पाठवली आहे. थँक्यू सो मच श्वेता मॅम आणि सुहास सर, तुम्ही रेडिओ तेरणासोबत कनेक्ट झाला त्याबद्दल. आणि आज त्यांना जे गीत ऐकायचं आहे, ये वादा रहा या चित्रपटातील गीत आहे. ऋषी कपूर, पूनम धिल्लन आणि टीना मुनीम यांचं हे सुंदर असं गीत आहे. आयकॉनिक रोमॅन्टिक सॉन्ग म्हणता येईल या गाण्याला. आर्डीनचं म्युझिक आहे आणि गुलशन बावरा यांचं गीत आहे. ये वादा रहा 1982 चित्रपट आला आहे, पण गीत आज पण आपण ऐकतो, इतकं सुंदर असं गीत आहे. तर ऐकूयात जे आपले नवीन श्रोत आहेत पंढरपूर येथून, श्वेता मॅडम आणि सुहास सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. दुपारचे 3:22 होत आहेत. तर यानंतरची फरमाईश आहे ते म्हणजे आपले नियमित श्रोते आहेत ते देखील, ते म्हणजे व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन सर आणि त्यांच्यासोबत पूर्ण त्यांचा अपसंगीकर परिवार, महेश साधना, निलेश, सपना, अजय, शशांक, आदित्य, साबीर, यांश, यश, शिव अपसंगीकर आणि व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन सर यांना जे गीत ऐकायचं आहे ते गीत म्हणजे आपले ते देखील गीत फार गाजलेलं गीत आहे. आर्डीनचं म्युझिक आहे आणि पडद्यावरती पुन्हा एकदा दिसतात ऋषी कपूर. तर आनंद घेऊयात सुपर डुपर हिट ठरलेल्या या गीताचा. ऐकूयात व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज 3:28 आणि आपले श्रोते आहेत. खरंच मी सॉरी म्हणते रसाळ सर, तर कारण की वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. आज तुमचा बऱ्याच दिवसानंतर मेसेज आले, पण मलाच वाईट वाटते की आज फरमाईश तुमची घेता येत नाही मला, कारण की गीत देखील आता तसं होतं आणि तुम्ही पाठवलं ते बसत नाही आहे त्या लिंकमध्ये. मग तो माहोल एक चेंज होतो की लास्टचं गीत देतो आणि एकदमच मग त्याच्यानंतर वेगळं गीत जातं. तर आपण सोमवारी नक्कीच तुमची फरमाईश घेऊयात रसाळ सर. तर भेटूयात सोमवारी. आज श्रोत्यांना 3:30 का घेतलं, कारण की बरेच श्रोत्यांच्या राहिल्या होत्या फरमाईश आणि बरेच श्रोते म्हणतात की वेळ काही तो टायमिंग जो आहे तो जास्त वाढवा, पण जास्त लोड असल्यामुळे पण मी जास्त वेळ घेऊ शकत नाही. पण आज शनिवार आहे, परत उद्या सुट्टी असते, त्यामुळे बरेच श्रोत्यांना आवाज माझा खूप मिस करतात असं म्हणतात ते. तर त्याच्यामुळे थोडा अर्धा तास जास्त घेतला आहे. तर याच गीतासोबत मी आर्ज प्रगती इथंच थांबते आहे. भेटूयात सोमवारी लाईव्ह 1 ते 3 दरम्यान. आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात अशा सदाबहार गीतांचा नजराणा घेऊन मी आर्ज प्रगती पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला येणारच आहे. तर ज्या श्रोत्यांच्या राहिल्या असतील तर आता नक्कीच सॉरी म्हणते आणि याच गीतासोबत बाय बाय म्हणते, टाटा बाय बाय म्हणते. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आंखें की लड़ी है, आंखों में गुस्सा है, लबों

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना, विरह, प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा. श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञानाशी निगडीत अशा विविध विषयांची माहिती आपण करून घेत असतो. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा विषय आहे, ज्या संदर्भात देखील आज आपण अधिक माहिती करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. आपल्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या शेतकरी बांधवांकडे थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी बांधव हे भाजीपाला रोपांची किंवा भाजीपाला पिकांची लागवड करत असतात. तर भाजीपाला पिकांसाठी भाजीपाल्याची जी रोपवाटिका आहे ती कशी महत्त्वाची आहे, भाजीपाल्याची रोपे तयार करण्याची गरज का आहे, या सगळ्यांबद्दल आज आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपला भाजीपाला जो आहे तो एकसारखा वाढणं गरजेचं आहे आणि एकाच वेळी तो बाजारामध्ये नेण्यासाठी सुद्धा मदत होणं गरजेचं आहे. तर या संदर्भात आज आपण अधिक माहिती करून घेऊयात. मंडळी, एकूण शेती पिकात भाजीपाल्यांच्या पिकांचा मोठा वाटा आहे. बहुतेक भाजीपाल्याची पिके हंगामी स्वरूपाची आहेत. भाजीपाल्याची लागवडी बहुतांशी बागायती स्वरूपाची आहे. रोपांची लागवड केल्यामुळं लागवडीच्या जमिनीचा वापर 1 ते 1.5 महिन्यांच्या कालावधीसाठी वाचवता येऊ शकतो. रोपे लागवडीस येईपर्यंत या 1.5 महिन्याच्या काळात लागवडीच्या जमिनीची पूर्वतयारी करण्यास पुरेसा अवधी देखील आपल्याला मिळू शकतो. रोपे कमी जागेत तयार होत असल्यामुळे त्यांची निगाही चांगली राखता येते. रोपे तयार करण्याचे काम सुबक आणि किफायतशीर होऊ शकते आणि किफायतशीर लागवडीचा पाया देखील आपणास घालता येऊ शकतो. लागवडीचा आणि रोपवाढीचा मेळ घालता येतो, त्यामुळे रोपे अगर लागवडीची जमीन वाया जात नाही. बी बियाण्यास पूर्व उपचार करून पीक वाढीच्या अवस्था सांभाळता येतात. प्रत्यक्ष शेतात लागवड करण्यासाठी हवामान अनुकूल नसेल किंवा काही काळापुरती अडचण असेल तर भाजीपाल्याची रोपे तयार करून ही कसर आपण भरून काढू शकतो. काही कारणास्तव रोपे वाढली नाहीत, बी उगवले नाही किंवा उगवलेले बी किंवा रोपे मरून गेले, वाया गेले, तर पर्यायी व्यवस्था करून आपणास नुकसान टाळता येऊ शकते. ज्या ज्या पिकात रोपे तयार करून पिकांची पुनर्लागवण करता येणं शक्य आहे त्या सर्व पिकांसाठी लागवडीपूर्वी रोपे तयार करण्याची गरज आहे. हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे, तेव्हा ते करताना अधिक लक्ष देखील देणं आपल्या शेतकरी बांधवांनी खूप गरजेचं आहे. मंडळी, अलीकडे जवळजवळ सर्वच पिकात संकरित वाण लागवडीखाली येत आहेत. या वाणांच्या लागवडीसाठी रोपे तयार केल्यास बी कमी लागते. हे बी महाग असल्याने बियाण्याचा खर्च काही प्रमाणात कमी करता येऊ शकतो. रोपे तयार केल्यामुळे पिकाची शेतातील वाढ एकसारखी व लवकर करून घेता येऊ शकते, त्यामुळे त्या पिकाचे हेक्टरी उत्पादन वाढवता येऊ शकते. फळपिकांच्या बाबतीत जशा रोपवाटिका आहेत तशाच धर्तीवर भाजीपाल्यांच्या बाबतीतही निदान काही पिकांच्या बाबतीत रोपवाटिकांची सुविधा निर्माण केल्यास भाजीपाला लागवडीस अधिक उत्तेजन आपणास मिळू शकतं. मंडळी, सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये कोणत्या भाजीपाल्याची रोपे तयार करता येऊ शकतात या संदर्भात देखील शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर रोपवाटिकेत अगोदर रोपे तयार करून मग त्यांची शेतात पुनर्लागवड केली जाते. याच्यामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी, कोबी, फुलकोबी, नवलकोल, ब्रुसले स्प्राउट, ब्रोकोली, कांदा, तोंडली आणि लेट्यूस या देखील भाजीपाल्यांचा आपण समावेश करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त काही बाबतीतही शेतात बिया टाकून लागवड करण्यापेक्षा पिशव्यात रोपे तयार करून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये शेवगा, हदगा, भोपळावर्गीय भाज्यांची रोपे पॉलिथिनच्या पिशव्यात तयार करून नंतर त्यांची केलेली पुनर्लागवड यशस्वी होऊ शकते. आता रोपं तयार होण्यासाठी जो कालावधी आहे त्याच्या संदर्भात आपण बघणार आहोत मंडळी. भाजीपाल्याची बी जमिनीत वाफेवर टाकल्यापासून ते लागवडी योग्य होईपर्यंत 3 अवस्थांमधून जाते. याच्यामध्ये रुजवण, उगवण आणि वाढ ह्या 3 अवस्था आहेत. रुजवण 3 ते 7, उगवण 4 ते 10 दिवस, आणि वाढ जी आहे त्याच्यामध्ये विविध पद्धतीच्या वाढी आपल्याला दिसून येऊ शकतात. पिकांचा प्रकार, हंगाम, रोपवाटीची परिस्थिती, बियांवर केलेले उपचार, तसेच सूर्यप्रकाश, तापमान, हवा, ओलावा, उगवण माध्यम, एकूण व्यवस्थापन यावरून बी वाफ्यात टाकल्यापासून त्यांची रोपे पुनर्लागवडीस योग्य होईपर्यंतचा काळ ठरतो. सामान्यपणे थंडीच्या दिवसात बी उशिराने उगवते. मोठे बी उथळ लावल्यास लवकर उगवून कोलमडते. जुनं बी, अधिक वाळलेलं बी, कठीण टरफलाचे बी उशिराने उगवतात. बी मातीत पडल्यानंतर अधिक पाणी मिळाल्यास ते कुजू शकते. अधिक काळ कोरडे राहिल्यास किडीस बळी पडू शकते वा उशिराने उगवते. तोंडली, शेवगा यांच्या फाट्यांना मेथी बियामुळे लवकर यायला मदत होऊ शकते. यानंतर वाफ्याच्या संदर्भात बघूयात. भाजीपाल्यांची रोपे तयार करण्यासाठी जे वाफे असतात त्याच्यामध्ये गादी वाफे, सपाट वाफे, सारा वाफे, याशिवाय कुंडी, तबक, पिशवी यांचाही वापर आपण करू शकतो. ज्या ठिकाणी अगर ज्या जागेवर रोपे तयार केली जातात त्या ठिकाणास रोपवटी किंवा रोपवाटिका किंवा नर्सरी असंही म्हटलं जातं. रोपवटीची जागा निवडताना काही बाबी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी रोपवटीची पुरेशी जमीन, जागा असणं आवश्यक आहे. रोपवटीसाठी खात्रीचा पाणी पुरवठा असणं गरजेचं आहे. रोपवटीत जाणे येण्याकरिता वाट, रस्ता असणं खूप गरजेचं आहे. रोपवटीची जागा आडवळणीची, अडचणीची नसणं गरजेचं आहे. वर्षानुवर्ष तीच जागा वापरायची असेल तर माती बदलणी करणे सुलभ असावे. रोपवाटिकेचे ठिकाण पटकन ध्यानात नजरेत येणारं असं असणं गरजेचं आहे. रोपवाटिकेत कोणकोणती रोपे तयार करावायची आहेत त्या पिकांची नावे तसेच त्यांच्या निवडक जातींची माहिती आपणास असणं खूप गरजेचं आहे. कोणत्या हंगामात कोणती पिके घेतली जातात, लागवडीचा हंगाम कोणता, तो किती दिवस चालतो, लागवडीच्या काळात रोपे कशी उपलब्ध होतील यासंबंधीची माहिती देखील असणं गरजेचं आहे. रोपे तयार करण्यासाठी खात्रीचे बी कुठे मिळते, त्याचा दर किती, किती बी मिळेल, त्यासाठीची मागणी नोंदणी करणं आवश्यक आहे काय यासंबंधीची माहिती देखील आपण मिळवणं गरजेचं आहे. रोपे फक्त आपल्यापुरतीच तयार करावायचे आहेत की इतरांसाठी, रोपे विक्रीसाठी तयार करावायची किती संधी आहे, तयार रोपास मागणी आहे काय, संभाव्य गिरायकांची यादी तयार करणे, जमल्यास त्यांची मागणी नोंदवून काही रक्कम जमा करून घेणं शक्य आहे का याची देखील आपण तयारी करणं खूप गरजेचं असतं रोपवाटिकेच्या संदर्भामध्ये. प्रत्यक्ष रोपे तयार करण्यापूर्वी एकूण आराखडा तयार करावा. त्यासाठी लागणाऱ्या इतर बाबींची तजवीजसुद्धा वेळेत करून घेणं खूप गरजेचं आहे. आता याच्यानंतर बघूयात गादी वाफ्याच्या संदर्भात. रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यांना अग्रक्रम द्यावा. गादी वाफ्यावरील रोपे एकसारखी उगवतात, वाढतात, रोपांची निगा राखणे सोपे जाते, तसेच पुनर्लागवणीसाठी रोपे काढणेही सुलभ आणि सुरक्षित होते. गादी वाफ्याची रुंदी, लांबी, तळाशी अनुक्रमे 120 आणि 325 सेंटीमीटर या दरम्यान असणं गरजेचं आहे. वाफ्याचा ओटा 1 मीटर रुंद आणि 3 मीटर लांब असावा. ओट्याची उंची 15 ते 20 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. आता सपाट वाफ्याच्या संदर्भात बघूयात. काही प्रसंगी जमीन हलकी व उत्तम निचऱ्याची असल्यास काही रोपे तयार करण्याचा काळ उन्हाळ्याचा असेल तर रोप तयार करण्यासाठी सपाट वाफ्यांचा वापर आपण करू शकतो. हे वाफे 1 ते 1.5 मीटर रुंदीचे व 3 मीटर लांबीचे असावेत. वाफ्यांचा तळ एकसारखा भुसभुशीत असावा. पाणी देण्यासाठी रुंदसर पाट असावेत. रुंदी वाढल्यास बी पेरण्यास अवघडल्यासारखे होते तर लांबी अधिक झाल्यास बी ओघळून जाण्याची शक्यता असते. आता रोपे तयार करण्यासाठी कुंड्या. कमी प्रमाणात थोड्या कालावधीत रोपांची गरज भासत असेल तर कुंड्यातून रोपे तयार करावीत. परसबागेतील भाजीपाल्यांच्या लागवडीसाठी कुंड्यातून रोपं करणं सोपं असतं. रोपासाठी जागा वाया जात नाही, तसेच कुंड्यांची उचल साचल आणि देखभाल करणंही सोपं जातं. या कुंड्या पसरट किंवा नांदीच्या आकाराच्या असाव्यात. खोबडा, परळी अशा प्रकारच्या कुंड्याही वापरता येऊ शकतात. सिमेंटच्या ऐवजी मातीच्या कुंड्या रोपे तयार करण्यासाठी वापरणं खूप गरजेचं आहे. आता प्लॅस्टिक ट्रेच्या संदर्भात बघूयात. कमी कालावधीत तयार होण्यासाठी रोपासाठी अशा प्लॅस्टिकच्या ट्रेचा वापर करावा. ट्रेची हाताळणी सोपी असते, तसेच ट्रे भरण्यास रुटिंग मिडियम माती मिश्रणही कमी लागतं. त्यानंतर पॉलिथिनच्या पिशव्या, मोजकी आणि अधिक कालावधीसाठी रोपे तयार करण्यासाठी 300 गेज जाडीच्या 10x15 सेंटीमीटर आकाराच्या पिशव्या वापराव्यात. शेवगा, तोंडली यांची रोपे तयार करण्यासाठी अशा पिशव्या सोयीच्या ठरतात. रोपवाटीसाठी निवडलेली जमीन सुपीक, मोकळी, उत्तम निचऱ्याची असणं गरजेचं आहे. त्या जमिनीत किंचित उतार असावा, जमिनीत झाडे, झुडपे, तणे यांचा उपद्रव नसावा. या जमिनीवर शेजारील झाडांची सावली पडू नये, तसेच त्या झाडांच्या मुळ्याही नर्सरीच्या जागेत पसरलेल्या नसणं गरजेचं आहे. नर्सरीत जमिनीत मुंग्या, वाळवीची वारुळे, उंदराची बिळे नसावीत, तसेच इतर कृमी, कीटक, बुरशी, शेवाळ यांचाही उपद्रव त्या ठिकाणी नसला पाहिजे. जमिनीत वाफे तयार करण्यापूर्वी ती निर्जंतुक, कृमी, कीड विरहित करून घ्यावी, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर मंडळी, आपण जर रोपवाटिका तयार करण्याचा विचार करत असाल तर या सर्व बाबींची माहिती आपण करून घेणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये जे आपण भाजीपाला पिकं घेणार आहोत त्यांचं अधिकचं उत्पादन आपल्या शेतकरी बांधवांना मिळू शकतं आणि त्यामुळं आपला अधिकचा फायदा देखील होऊ शकतो. अशाच माहितीसाठी आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
0: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
0: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यगर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।
2: हर घर सूर्यघर।
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
4: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
3: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
5: आपली पसंत आमची आवड। मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
6: मंडळी, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील चित्रपट आहे करण जोहर दिग्दर्शित 16 ऑक्टोबर 1998 साली प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट कुछ कुछ होता है। भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये जे चित्रपट कायम चर्चेत आणि आवडीने पाहिले जातात त्या यादीत कुछ कुछ होता याचे नाव आपल्याला निश्चितपणे घेता येईल। करण जोहरने या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन ट्रेंड या भारतीय चित्रपटसृष्टीला दिला, तो आजही कायम आहे। तेव्हा आज आनंद घेऊयात 1998 साली प्रदर्शित झालेल्या कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ थिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: है।
1: एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आपण कुछ कुछ होता है या चित्रपटातील सदाबहार गीत ऐकत आहात। कुछ कुछ होता है ही कहानी आहे राहुल अंजली आणि टीना यांच्यातील प्रेमत्रिकोणाची। राहुल आणि अंजली एकमेकांचे एवढे घट्ट मित्र आहेत की ते क्षणभरही एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत। परंतु परदेशातून आलेल्या टीनाला राहुल पसंत करू लागतो, जी की त्याच्याच कॉलेजमध्ये शिकत आहे। आणि मग अंजलीला तिच्यात राहुलबद्दल असलेल्या प्रेमाची जाणीव होते। परंतु या गोष्टीला उशीर होतो, कारण राहुल कधीच टीनाच्या प्रेमात पडलेला असतो। या प्रेमत्रिकोणाला अतिशय सुंदर प्रकारे करण जोहरने सजविले आणि हिंदी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा या प्रेमत्रिकोणाने राज्य केले, ते आजही कायम आहे। हा चित्रपट जेवढा भारतात चालला त्यापेक्षाही जास्त तो परदेशात चालला, तेव्हा आज आनंद घेऊयात कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ थिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

कुछ कुछ होता है या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसले शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी, अनुपम खेर, फरीदा जलाल आणि रीमा लागू। शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या हिंदी चित्रपटातील करिअरमधील अतिशय महत्त्वाचा असा हा चित्रपट आपणास म्हणता येऊ शकेल। याच चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून सलमान खाननेही धमाल केली होती। या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ फिल्म यश जोहर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार करण जोहर, सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान आणि सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार काजोल हिनं पटकावला। या चित्रपटातील सर्वच बाबींना फिल्मफेअर पुरस्काराने पुन्हा गौरवान्वित केले। तेव्हा आज आनंद घेऊयात गोल्डन फिल्म कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

0: कुछ कुछ होता है या चित्रपटाला संगीत दिलं होतं सदाबहार संगीतकार जोडी जतीन ललित यांनी, तर गीतं होती समीर यांची. 1998 साली सर्वात जास्त विकला गेलेला हा म्युझिक आल्बम होता. या चित्रपटाची गीतं गायली होती उदित नारायण, अलका याज्ञिक, कुमार सानू, कविता कृष्णमूर्ती आणि शंकर महादेवन यांनी. एकूणच या चित्रपटाच्या यशामध्ये संगीताचा सुद्धा सिंहाचा वाटा होता. आज या चित्रपटातील सदाबहार गीतं आपण ऐकत आहात एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून.
1: मैं उसको कह दूं अभी जाऊं

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ थेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: अंजलि।
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in। सूर्यघर
3: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन।
4: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
3: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
4: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज। आणि मी आरजे प्रगती पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन। आणि आजची आपली स्पेशल कलाकार आहे, सर्व महाराष्ट्राला सुपरिचित असलेले नाव म्हणजे सुषमा शिरोमणी। ॲक्शन हिरोईन म्हणून वैविध्य भूमिका साकारणाऱ्या शिरोमणी या मूळच्या कोल्हापूरच्या, व त्यांचा जन्म 19 नोव्हेंबरला झाला। खरं तर सुषमा शिरोमणी यांचा व त्यांच्या कुटुंबियापैकी अगदी दूरवर चित्रपटांचा संबंध नव्हता, पण योगायोगानं म्हणा किंवा जबरदस्ती, अक्षरशः त्या या क्षेत्रात ओढल्या गेल्या ते दाम करी काम या चित्रपटामुळे, ते देखील अभिनेत्री व निर्माती म्हणून।

मराठी चित्रपटामध्ये पारंपरिक स्त्री व्यक्तिरेखा काहीसा छेद देऊन त्या जागी डॅशिंग वुमन आणि तडफदार स्त्रीची व्यक्तिरेखा साकारण्याचं काम सुषमा शिरोमणी यांनी साध्य केलं. लागोपाठ सिल्वर व गोल्डन जुबली चित्रपटाची अमोल भेट देणारी एकमेव महिला अभिनेत्री म्हणजे सुषमा शिरोमणी, ज्यांनी कथालेखन, दिग्दर्शिका व वितरक तसंच आपल्या धडाकेबाज ॲक्शन क्वीन अशा अभिनयानं 70 व 80 च्या दशकात सिनेरसिकांना अक्षरशः भुरळ घातली.

मराठी चित्रपट सृष्टीतील शिरपेचातील शिरोमणी ठरल्या त्या म्हणजे एकमेव सुषमा शिरोमणी आणि त्यांची शिरोमणी चित्र ही संस्था। क्लासिक रेडिओ शो मध्ये आज आपण ऍक्शन क्वीन सुषमा शिरोमणी यांचा प्रवास जाणून घेतोय। सुषमा शिरोमणी यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात बालनाट्यापासून केली होती। चित्रपट सृष्टीत त्या गेली 50 वर्षाहून अधिक सातत्याने कार्यरत आहेत। आपल्या देशातील पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा सिने इंडस्ट्रीवरही राहिला आहे, त्यामुळे स्त्री प्रधान भूमिका असलेले चित्रपट अपवादाने बनतात ही बाब लक्षात घेऊन चित्रपटातील नायिका ही फक्त शोभेची भावली नसून ती सर्वार्थाने संपूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर पेलू शकते, पार पाडू शकते हे सुषमाजींनी दाखवून दिलं।

सुषमा शिरोमणी यांनी तेवढं सोडून बोला, भिंगरी, फटाकडी, मोसंबी नारंगी, भन्नाट भानू, गुलछडी असे एकाहून एक सरस आणि सुपरहिट चित्रपट दिले. मराठी सिनेमामध्ये सर्वप्रथम भिंगरी या चित्रपटातून आयटम सॉंगचा ट्रेंड हा सुषमा शिरोमणींनीच रुजवला आणि तोही मराठमोळ्या ढंगात.

Quita aquí, quita aquí.

आपण ऐकताय रेडिओ तरुणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. आणि आपण आज सेलिब्रेट करतोय सुषमा शिरोमणी ऍक्शन क्वीनला. प्रदर्शित झालेले त्यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर तर सिल्वर जुबली ठरले. आणि विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन, लेखन अशा चौफेर बाबी सुषमा शिरोमणी यांनी सामर्थ्यपणे सांभाळल्या. चित्रपट क्षेत्रात पदार्पण होताच त्यांची या विषयाची गोडी वाढतच गेली.

सुषमाजींनी केलेले रसिकमान्य चित्रपट गुरु किल्ली, पाटलाची सून, शेरा सव्वा शेर, पावना घाटचा धोंडी, पाटचा भाऊ, काका मला वाजवा, थाम लक्ष्मी कुंकू लावते, संत गोरा कुंभार, सतीचं वाण, दाम करी काम, माय माऊली, हात लावीन तिथं सोनं, बदला, पाठरा किन, बिजली असे अनेक चित्रपट त्यांनी दिले. सुषमाजींनी गुजराती सिनेमे देखील केलेत, त्यामध्ये कादू मकरानी, जय रांदलमा व कांचन आणि गंगा या अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. पहिली मराठी अभिनेत्री ज्यांनी सोनल सुंदरी या गुजराती चित्रपटासाठी कथा दिग्दर्शन व दुहेरी भूमिका करून परत एकदा गुजराती रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.

हिंदी चित्रपट सृष्टीत देखील त्यांनी बहुमूल्य वाटा दिलाय. संपूर्ण तीर्थयात्रा, संपूर्ण देवी दर्शन, नारद लीला, महाशिवरात्री, संत तुलसीदास, सती अहिल्या, डाकू और भगवान या चित्रपटात त्यांनी नायिका म्हणून काम केलं.

सुषमा शिरोमणी यांनी शिरोमणी चित्रसंस्थेखाली बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र, मिथुन, मीनाक्षी शेषाद्री, सोनम, नीलम, विनोद मेहरा, कादर खान, शक्ती कपूर यांना घेऊन मल्टी स्टारर प्यार का कर्ज या चित्रपटाची देखील निर्मिती केली. तसंच अजय देवगण, उर्मिला, गुलशन ग्रोवर, अलोक नाथ, रीमा लागू यांना घेऊन कानून या चित्रपटात कथा, दिग्दर्शन, निर्माती अशा तिन्ही भूमिका सुषमाजींनी यशस्वीरित्या पार पाडल्या. बॉलिवूड सुपरस्टार लक्ष्मीछाया, अरुणा इराणी, काजल, किरण, रेखा, जितेंद्र, मौसमी चॅटर्जी, रती अग्निहोत्री यांना आपल्या मराठी चित्रपटात विशेष नृत्य गीते देऊन रसिकांना मंत्रमुग्ध केलं.

0: लगी।
1: लगिन झालं गोंधळ झाला, आता एक काम हो उरलं।
2: आता आणि काय उरलं?

हिंदी रसिकांना घेऊन चित्रपट सृष्टीत ऍटम सॉन्ग रुजू करण्याचा पहिला मान सुषमा शिरोमणी यांनाच जातो. आपण ऐकताय क्लासिक रेडिओ शो आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजची आपली स्पेशल कलाकार आहे ऍक्शन क्वीन सुषमा शिरोमणी. चित्रपट व्यवसायात येणाऱ्या अडचणी याची जाणीव असल्याने त्यांनी भारतीय चित्रपट व्यवसायाचा मानदंड असलेली इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशन या संस्थेची निवडणूक 1984 जिंकली होती व त्यांच्या त्या संचालिका बनल्या. व आजपर्यंत सातत्यानं सदर संस्थेवर निवडून येणाऱ्या आपल्या मराठी इंडस्ट्रीला खरंच याचा सार्थ अभिमान वाटतो.

सुषमा शिरोमणी यांनी इम्पाच्या अध्यक्षा आणि फिल्मफेअर फेडरेशन इंडियाच्या सचिव म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर भारतीय चित्रपट उद्योगासाठी खूप मोठं योगदान दिलं. सिनेमा पायरीसीमुळे चित्रपट व्यावसायिक डबगाईला आली असताना त्यांनी वारंवार श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्याशी चर्चा केली व महाराष्ट्र शासनाकडून MPDA कायदा संपन्न करून घेतला आणि आता त्याचा फायदा संपूर्ण सिनेसृष्टीला होत आहे. सुषमाजींनी सिनेसृष्टीत केलेलं हे कार्य खरंच अनमोल आहे. सामाजिक कार्याचं भान ठेवून त्यांनी सुषमा शिरोमणी फाउंडेशन स्थापन केलं. त्यामार्फत समाजातील गरजू व्यक्ती, विशेष करून लहान बालके व महिलांसाठी सुषमाजी सदैव तत्पर असतात. त्यांना महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार व विशेष योगदान 2019 प्रदान करण्यात आला होता. मराठी चित्रपटांना सुवर्ण दिवस देणाऱ्या या महान व गुणी अभिनेत्रीला व त्यांच्या कार्याला रेडिओ तेरणाकडून मानाचा मुजरा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: तुमने किसी की जान को जाते हुए देखा है, वो देख

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून, ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: कहीं दूर

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ उतेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ उतेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ उतेरणा 90.4। रेडिओ उतेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ उतेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ उतेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।